103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीसह हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 2 श्रावण शके 1948 अर्थात 24 जुलै 2026. सकाळची 5:58 झालेली आहेत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मंगल प्रभात या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रसाद सावकार यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

आरती अंकलीकर टिके यांच्या आवाजात स्वामी सूत यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत केली होती मिलिंद जोशी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दामोदर शिरवळे यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे विठ्ठल शिंदे यांनी.

विठ्ठल हेदूकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती गीत. गीत आहे कृष्णा लाडसे यांचं आणि संगीत अनिल आगरकर यांचं आहे.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 6:30 झालेली आहेत. आता ऐकूया चिंतन या कार्यक्रमात खरे संत याविषयी डॉक्टर अनिल कुमार काटकर यांचे विचार.
1: खरे संत. कवी कल्पनेतून निर्माण झालेला पारस लोखंडाचे सुवर्णात रूपांतर करतो असा त्याचा लौकिक आहे. असं असलं तरी या पारसाला मर्यादा असते. तो लोखंडाचे सुवर्णात रूपांतर करेलही कदाचित, परंतु लोखंडाला स्वतःसारखे पारस मात्र करू शकत नाही. संत मात्र समाजात या पारसापेक्षा 2 पावले पुढेच राहिल्याचे दिसून येतं. हे संत दुर्जनास केवळ सज्जनच बनवतात असं नाही, तर आपल्यासारखे संत बनवतात. ही क्षमता केवळ खऱ्या संतामध्येच असलेली दिसून येते. वाल्ह्याचा वाल्मिकी ऋषी असे अवस्थांतर करून सोडणारे श्री नारद हेही संतच होते. त्यांनी

0: दुष्ट वाल्याला केवळ सुष्ट किंवा सज्जन न बनवता थेट संतपदाला पोहोचवले. खऱ्या संताचे हृदय नितळ पवित्र आणि निर्मळ असते. ते अजात शत्रू असतात. त्यांचे कोणाशीही वैर नसते. ते निर्वैरी असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःबद्दल सांगत, चाहा नहीं था कभी किसी से बुराई साधु, इसीलिए बन गया मैं बिन बनाए ही साधु. खरे संत समाजात चमत्काराचे प्रदर्शन करीत नाहीत. चमत्कार मंत्रतंत्र फूकफाक आणि श्रद्धेचे विडंबन यापासून ते कोसो दूर असतात. त्यांच्या ठाई चमत्काराला थारा नसतो. त्यांच्या लेखी खरा चमत्कार तोच की जो दानवालाही मानव बनवतो. त्यांची वेशभूषा केशभूषा सामान्यांसारखीच असते. सर्वसामान्यात ओळखू येणार नाही अशी त्यांची सामान्य वर्तणूक असते. समाजाकडे ते काही मागत नाहीत तर देत असतात. दातृत्वाची परमावधी हाच त्यांचा पिंड असतो. त्यामुळे जैशी ज्याची वासना तैसे पुरविती संतजना हा त्यांचा स्थायी भाव असतो. संतांचा महिमा शब्द अतीत असतो. संतपण विकत घेता येत नाही अथवा भगवी वस्त्रे धारण करून संत होता येत नाही. याचा हवाला खुद्द तुकोबारायांनीच दिला आहे. ते म्हणतात, नाही संतपण मिळते ते हाटी, हिंडता कपाटी राणीवणी, न ए मोल देता धनाची या राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. आधुनिक युगात संत गाडगेबाबांनी समाजाला भरभरून शिकवण देत स्वच्छता आणि आरोग्य संपन्नतेचा मार्ग दाखवला. कुप्रथा व्यसन आणि अंधश्रद्धा यापासून समाजाला परावृत्त करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. ऐच्छिक स्वार्थाची आस त्यांना जराही नव्हती. परोपकारासाठी ते आजीवन झटत राहिले. खरे संत हे असे असतात, स्वार्थाची त्यांना जाण नसते. उलट रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी त्यांची अवस्था असते. आणि हे युद्ध तरी कोणते तर समाजाला माणुसकीचा धडा देऊन मानव बनवेने. संत गाडगेबाबांनी आपल्या कर्तृत्वाची जादू चालवत गावेच्या गावे व्यसनमुक्त करून हजारोंच्या संसारांची विस्कटलेली घडी पूर्ववत बसवली. गाडगेबाबांच्या अंगावर वस्त्ररूपात चिंध्याच होत्या. थंडी असो की ऊन वारा पाऊस, त्यात कधी बदल घडून आला नाही. कुणी अंगावर पांघरून घातले की ते लगेच एखाद्या गरजवंतास देऊन टाकत. अपरिग्रह ही त्यांची वृत्ती होती. असे संत आज समाजात विरळेच. खऱ्या संतांनी आपल्या कृतिशीलतेतून समाजाला सदैव मानवतावादाचे धडे दिले. संतो की राह चले उनके ही भाग्य खुले असा त्यांचा उपदेश असायचा. खरे संत कुणालाही अभ्यरत नाहीत. उच्च नीच असा भेद करून पंक्ती प्रपंच साधत नाहीत. खऱ्या संताला धनाची लालसा नसते. त्यांच्याकडे राव आणि रंकही येत असतात. पण भक्ताची श्रीमंती त्यांचा सामाजिक स्तर किंवा त्यांचे पद याला ते कधी भाळले नाहीत. खरे संत समाजाला सन्मार्ग दाखविणाऱ्या दीपस्तंभासारखे असतात. अशा संतांची समाजाला आजही नितांत गरज आहे.
1: चिंतन या कार्यक्रमात खरे संत याविषयी डॉक्टर अनिल कुमार काटकर यांचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि ऐकूया आजचे काही दिनविशेष. 6:40 शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सुगम संगीत 7:40 चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 6:15. 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 9:00 तर 10:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. त्यानंतर 10:00 चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 चित्रपट संगीत

11 वाजता गुलदस्ता हा गझलचा कार्यक्रम, 11:30 चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल, 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. दुपारी 1 वाजतापासून तर 1:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. दुपारी 3:10 तर सायंकाळी 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 5:00 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. माझं घर माझं शिवार 7:30 यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव आणि उपाय याविषयी डॉक्टर विजय सिडा विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 8:30 संसद समीक्षा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई

तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. माझं घर माझं शिवार 7:30 यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव आणि उपाय याविषयी डॉक्टर विजय सिडा विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम 8:30 संसद समीक्षा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केली जाईल. रात्री 9:00 तर 10:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. तर ही होती रूपरेषा आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता ऐकूया आजचे काही दिनविशेष. बंगलोर इथं 1911 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे भारतीय विज्ञान संस्थेची स्थापना आजच्याच दिवशी झाली. 24 जुलै 1837 या दिवशी भारतभर पोस्ट खात्यातर्फे घरपोच पत्र पाठवण्याचा कायदा ईस्ट इंडिया कंपनीनं सर्वप्रथम संमत केला. 24 जुलै 1898 अटलांटिक समुद्र विमानाने ओलांडणारी पहिली महिला आणि अमेरिकन वैमानिक अमेलिया इअरहार्ट हिचा आज जन्मदिवस. प्रसिद्ध तबलावादक शफाहत अहमद खान यांचा आज स्मृती दिन. हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता पटकथा लेखक दिग्दर्शक निर्माता मनोज कुमार यांचा आज जन्मदिन. तर श्रोते हो आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:40 झालेली आहेत. आता ऐकूया शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. कालच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सूर्यफूल लागवड या संदर्भात जाणून घेतलं. चला तर अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आंतरपीक पद्धती याविषयी जाणून घेऊया. खरीप हंगामात 2 ओळी सूर्यफूल अधिक 1 ओळ तूर ही आंतरपीक पद्धत फायदेशीर आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये वेगळ्या कालावधीत होणाऱ्या 2 पिकांची लागवड केली जाते, जेणेकरून नैसर्गिक आपत्ती आणि अन्य कारणांमुळे 1 पिकाचे नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकांपासून उत्पन्न हातात येतं. त्यासाठी सलग लागवडीपेक्षा आंतरपीक पद्धत फायदेशीर ठरते. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल लागवड यासाठी विरळणी आणि अंतर्मशागत याबद्दल जाणून घेऊया. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांच्या आत विरळणी करून पीक तणविरहित ठेवावे. विरळणी करताना 30 सेंटीमीटर अंतरावर एक जोमदार रोप ठेवून विरळणी करावी. आवश्यकतेनुसार खुरपणी करावी. पेरणीनंतर 3 आठवड्यात पहिली कोळपणी आणि 5व्या आठवड्यात दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीवर मातीचे आच्छादन तयार होते, तसंच जमिनीवरील भेगावाटे ओलाव्याचे होणारे बाष्पीभवन रोखल्या जाऊन पिकांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल लागवडीसाठी सिंचन व्यवस्थापन याविषयी जाणून घेऊया. पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे. रोप, फुलकळी, फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था या सूर्यफूल पिकाच्या संवेदनशील अवस्था आहेत. या काळात पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडल्यास दाणे भरण्यावर परिणाम होऊन उत्पादन घटतं. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल लागवड यात पूरक परागीकरण याविषयी जाणून घेऊया. सूर्यफूल हे पीक परपराग सिंचित आहे, त्यामुळे दाणे भरण्यासाठी कृत्रिम परागीकरण घडवून

0: आणणे गरजेचे आहे. त्यासाठी तळहाताला तलम कापड गुंडाळून हलका हात फिरवावा. साधारण एक दिवसाआड सकाळी 7 ते 11 या वेळेत 3 ते 4 वेळा फुलांवरून हलका हात फिरवावा. किंवा परागीभवनासाठी मधमाशांच्या पेट्या हेक्टरी 4 ते 5 प्रमाणे ठेवाव्या. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सूर्यफूल लागवड या संदर्भात जाणून घेतलं. चला तर परत भेटूया पुढील कृषीवाणी कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत. वाचक स्वर होता हेमा बहादे यांचा.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:45 होत आहेत. आत्ता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा चौथा भाग.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण काही महत्वाचे प्रश्न, समज, गैरसमज याबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मेनोपॉज, त्याची लक्षणं आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार याबद्दल बोललो. आज आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दवाखान्यामध्ये अनेक महिला एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आता पाळी बंद झालीय म्हणजे मी आजारी आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे, मेनोपॉज हा आजार नाही तर तो स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज नंतर झालेला रक्तस्त्राव सामान्य आहे का? नाही. पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जर रक्तस्त्राव होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? पेरीमेनोपॉजल पिरियडमध्ये क्वचित एखाद्या वेळेला ओव्हरीतून अंडबीज फुटू शकते, त्यावेळेला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पण मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष पाळी बंद झाल्यानंतर मग मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हॉट फ्लॅशेस किंवा गरम लाटा आयुष्यभर राहतात का? काही वर्षांनंतर हॉट फ्लशेसचा प्रभाव अतिशय कमी होतो, परंतु अनेक स्त्रियांमध्ये हॉट फ्लशेस 3-5 वर्षांपर्यंत सुद्धा राहू शकतात. लैंगिक जीवन मेनोपॉज नंतर

0: संपतं का? अजिबात नाही. अनेक स्त्रियांना या काळामध्ये वजायनामध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु योग्य उपचार पद्धती, समुपदेशन आणि पती पत्नी मधील मोकळा संवाद यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन नक्कीच जगता येतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी धोकादायक आहे का? हा एक गैरसमज आहे, परंतु हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही योग्य रुग्ण निवडून योग्य कालावधीसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दिली तर ती सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकते. तसेच हाडांची झीज कमी होण्यासाठी देखील हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, परंतु आहार, वय, तपासण्या आणि इतर आजार याचा संपूर्ण विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास काहीच हरकत नाही. मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्य उताराला लागते. खरं सांगायचं तर अनेक महिला या काळामध्ये नवीन शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य किंवा छंद सुरू करतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगतात. चिडचिड म्हणजे स्वभाव बिघडला आहे किंवा काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे? अजिबात नाही. हार्मोन मधील बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही? नाही. याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक तपासण्या असतात आणि त्या करून घेतल्याच पाहिजेत. प्रिय श्रोते हो, या प्रवासात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे. पतीने पत्नीच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सहकार्यानं या काळातील अनेक अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात. आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेसाठी काही महत्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. मेनोपॉज हा आजार नाही, तो आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थी नसून आपली जबाबदारी आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन डी याचा समावेश करा. धूम्रपान, कुठल्याही प्रकारचा तंबाखू, मिश्री, मद्यपान यांचा वापर टाळा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, पॅपस्मिअर, आवश्यक असल्यास हाडांची तपासणी विसरू नका. कोणताही त्रास सहन करत बसू नका, कारण जवळपास बहुतेक समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोन्स किंवा इतर औषधे सुरू करू नकात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रिणींशी, कुटुंबांशी, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. माहिती हीच भीतीवरची सर्वोत्तम औषध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या दम्यानं, नव्या आत्मविश्वासानं, ऊर्जेनं आणि नव्या आरोग्यदायी जीवनाची ती सुरुवात आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण इंजिनियर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे पाहू. इंजिनियर हे तंत्रज्ञान आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. सिव्हिल इंजिनियर पाणी बचत करणाऱ्या आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती तयार करू शकतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून घर बांधू शकतो का यावर मार्गदर्शन सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर सोलर किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करू शकतात. सोलर एनर्जीचा वापर करून बचतीचे अनेक मार्गही इंजिनियर दाखवू शकतो. सध्याच्या काळात आपण

0: पाहतोच आहोत की युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणे किती महत्वाचे आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे सोलर एनर्जी तयार करता येते असे संयंत्र आहे अशा घरातून इंडक्शन ओव्हन सारख्या अनेक वस्तू वापरून घरगुती स्वयंपाकामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊन खूप मोठी मदत झाली आहे. मेकॅनिकल इंजिनियर कमी प्रदूषण करणारी यंत्रणा तयार करू शकतात. एखादे गाडीचे मॉडेल तयार करताना कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे मेकॅनिकल इंजिनियर पाहू शकतात. सॉफ्टवेअर इंजिनियर डिजिटल सोल्युशन्सद्वारे कागदाचा वापर कमी करू शकतात. स्मार्ट सिटी, स्मार्ट ट्रॅफिक आणि ऊर्जा व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होऊ शकते. इंजिनियरांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारे उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही दिवसात आपण आपल्या देशाचे पर्यायाने पृथ्वीचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशी पुढची पिढी जी आत्ता लहान मुलं आहेत ती मुलं आणि त्यांच्या भोवती असणारे आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणासाठी कसे आपले पुरेपूर योगदान देऊ शकतो हे पाहिले. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनांचीच गरज नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात आपल्या दैनंदिन कामात छोटे छोटे बदल केले तरी मोठा परिणाम घडू शकतो. मुलं, शिक्षक, पालक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रत्येक जण आपल्या व्यवसायातून, जीवनशैलीतून पर्यावरणासाठी योगदान देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकाने ठरवले पाहिजे की आपण स्वतःपासून सुरुवात करून आपल्या भोवती असलेले पर्यावरण निसर्गाचा समतोल राखून कसे चांगले करू शकतो. हा गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला पाहिजे. कुणा एकाच्या प्रयत्नाने हे होणे नाही. निसर्ग वाचवणे ही फक्त आपली जबाबदारी नाही तर पुढच्या पिढीसाठी दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. चला आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेऊया. सुरुवात घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा वर्गीकरण यांनी करूया. प्लास्टिक वेगळे ठेवूया आणि एकत्रितरित्या महिन्यातून एकदाच रिसायकलरकडे देऊया. नमस्कार.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला.

श्रोते हो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी सविता ढुमने सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पाऊस सर्वांना वाट बघायला लावणारा, मानवी मनाला ओलावा देणारा, संपूर्ण सृष्टीत चराचरात चैतन्य निर्माण करणारा, ओठांवर नकळत हास्य फुलवणारा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा. निसर्ग नियमाप्रमाणे ऋतू बदलतो. 4 महिन्याच्या उन्हाने तप्त झालेली जमीन पावसाची तन्मयतेने वाट बघत असते. पाऊस येतो आणि रोखलेला श्वास मोकळा होतो. वर आकाशाकडे पाहणारे डोळेसुद्धा तृप्त होतात. सर्वसामान्य माणसालाही पावसावर कविता करावीशी वाटते. पाऊस आला की वाटतं परत एकदा लहान व्हावं. बालपणीच्या आठवणीत मन गुंतून जाते. हा पाऊसही लहान मुलांसारखा निरागस असतो. तो कधीच भेदभाव करत नाही. शाळेतून घरी परतताना मध्येच पावसानं गाठलं तरी एखाद्या झाडाखाली उभं न राहता त्या पावसाच्या सरीमध्ये भिजत घरापर्यंत चिखल तुड

जायला खूप मज्जा येते. घरी आल्यावर आई समार खावा लागतो, पण पावसात भिजल्यानं जो आनंद मिळतो तो काही औरच असतो. त्यामुळं आईचा मारही काहीच आणि त्यापुढं आईचा मारही काहीच वाटत नाही. श्रोते हो, पाऊस पडल्यावर मातीचा जो गंध येतो त्याची सर दुसऱ्या कशाला कशी येणार. ते काय नाही आहे आकाश, गडगडून एकमेकांना भेटणारे ढग, लख चमकणाऱ्या विजांचा कडकडाट, सगळीकडे मंगलमय वातावरणाचा भास होतो. धरती आकाशाच्या मिलनाला सर्व चराचर साक्षी असतात आणि त्यावेळी वाटतं स्वर्गाची जी कल्पना केली जाते ती यापेक्षा वेगळी काय असणार. पानावर पडलेले पावसाचे थेंब बघून वाटतं जणू काही मोत्यांचा सडाच शिंपलाय, अगदी भरभरून. पाऊस आणि मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा, आहा, सोबतच गरमागरम भजी खात पावसाचा आनंद लुटत त्यात अगदी रमून जायचं. पण काहींना मात्र पाऊस पडत असताना दारं खिडक्या बंद करून अंगावर पांघरून घेऊन झोपायला आवडतं, तर काहींना पावसात चिंब भिजायला. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. श्रोते हो, पावसाळ्यात प्रत्येक दिवस एक उत्सव होऊन जातो. मनाला मोहविणारा, अंगावर शहारा आणणारा हाच पाऊस वेळही लावतो. आपल्यासारखीच पाखरंही घरट्यात बसून पावसाची गंमत बघत असतात. पक्षिणी आपल्या पिलांना पंखाखाली झाकून घेते, इवल्या इवल्या सोचीनं त्यांना दाना भरवते. श्रोते हो, आणखी कुणीतरी आतुरतेनं या पावसाची वाट पाहत असतो, तो म्हणजे शेतकरी, कारण शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. श्रोते हो, आषाढ महिन्यात रिमझिम पडणारा पाऊस आणि आषाढीची पंढरी वारी यांचं नातंही अतिशय सुंदर आणि मनाला मोहवणारं असंच असतं. पावसातही वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं भक्तिभावानं पायी चालत असतात. डोक्यावर तुळशीची माळ, हातात भगवा ध्वज आणि मुखी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत वारकरी दिंडीतून पुढे जातात. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या भक्तीत त्यांचा प्रवास आनंदात सुरू असतो. पावसामुळं रस्ते ओले झाले, चिखल झाला, तरी वारकऱ्यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता जाणवत नाही. श्रोते हो, रिमझिम पावसाच्या सरींमध्ये पंढरीकडे चालणारी वारकऱ्यांची वारी म्हणजे भक्ती, निसर्ग आणि संस्कृती यांचा सुंदर संगम होय. श्रोते हो, असा हा पाऊस आपल्याला नव चैतन्य देणारा आणि आनंदानं आपल्याला भिजवणारा. शेवटी एकच, ये शोहरत भी ले लो, ये दौलत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी, वो बारिश का पानी. श्रोते हो, आपण ऐकत होता कार्यक्रम सुप्रभात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
3: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
2: चालता बोलता.
3: रस्त्यावर चालताना,
2: कॉलेजच्या परिसरात,
3: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत
3: थेट तुम्हाला.
2: काही हलक्या फुलक्या गप्पा,
3: काही रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
3: तुमची गोष्ट,
2: तुमचा आवाज
3: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
3: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
2: चालता बोलता.
4: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: ए भाई जरा देख के चलो।
1: आकाशवाणी से हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळची 7:07 होत आहेत। यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित केल्या जातील। त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल।

0: वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
7: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
6: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
7: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
6: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
7: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
8: श्रोते हो, ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. यासंदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले.
9: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है, लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विहित कदम उठाए गए.

0: गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं। हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो। सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया।
1: पंतप्रधानांनी काल सकाळी या संदर्भात समाज माध्यमांवर एक पोस्ट देखील प्रसारित केली होती। विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देतं, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एका नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेतेही उपस्थित होते। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते। दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे। त्यांनी काल नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल भारत टॅक्सी सेवा या पहिल्या चालक मालकीच्या टॅक्सी सेवेची सुरुवात करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला। सार्वजनिक क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर अशा ऍप आधारित टॅक्सीमध्येही उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था देणं गरजेचं आहे आणि अशी व्यवस्था देण्यासाठी भारत टॅक्सीची सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या टॅक्सी सेवेत चालक केवळ सेवा देणारे नसून सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक असतील आणि संस्थेला होणारा नफा लाभांशाच्या स्वरूपामध्ये चालकांमध्ये वाटला जाईल। या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री पदाधिकारी उपस्थित होते। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या तिरंगा सर्कल इथं उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं काल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचं देखील यावेळी लोकार्पण करण्यात आलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांवरच्या दुबार पेरणीचं संकट टळलं आहे। ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
2: यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी लांबणीवर टाकली होती तर काही ठिकाणी केलेली पेरणी उगवण न झाल्याने दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती। मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने नागरणी, वखरणी, पेरणी आणि रोवणी पूर्ण मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत। कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50% क्षेत्रावर धानाची पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसात पेरणीची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे। दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य वाणाची निवड करण्याचे, संतुलित खत व्यवस्थापन करण्याचे आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे। पुढील काळातही नियमित आणि समाधानकारक पाऊस सुरू राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे। हरिकृष्ण मोटघरे, आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदिया।
1: आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या। बाजीरावाच्या विहिरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं

परिंगण काल पार पडलं. सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार आहेत. उद्या साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर सज्ज झालं असून वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्याच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेनं पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. पुण्यात यशदामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षाच्या निधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुंबईत झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या 2 दिवसीय परिषदेमध्ये बोलताना काल केली. देशातल्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 8% अधिक विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.6% निधी येतो याकडे भुसे यांनी या परिषदेमध्ये लक्ष वेधलं. क्रिकेट. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूत केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. या विजयामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान. पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचाही अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघ तर प्रार्थना.

0: सुदूर सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, ज्येष्ठ बासरीवादक आणि संगीतकार पंडित पन्नालाल घोष यांचा आज जन्मदिन आहे. पन्नालाल घोष हे अतिशय परिश्रमपूर्वक शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत बासरीवर वाजवायला शिकले. भारतीय गायकी आणि शास्त्रीय संगीत बासरीवर व्यवस्थित वाजवता यावं म्हणून त्यांनी संशोधन करून बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या. बांबूच्या जाड आणि लांब बासरीचा तसंच 7 छिद्रांच्या बासरीचा त्यांनी आविष्कार केला. बासरीवर बोटं ठेवण्याचं एक वेगळं तंत्र त्यांनी विकसित केलं. पंडितजींनी अनेक रागांचीही निर्मिती केली. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये स्वतंत्र बासरी वादनाला त्यांनी लोकप्रिय केलं. भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीला मूलभूत संशोधनाने अधिकाधिक लोकाभिमुख करणाऱ्या या महान कलावंताच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार, संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजाइतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहेत आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतायत, याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुला

0: कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेला तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाही आहे तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर, त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलं आहे की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषतः आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे. अच्छा. कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळत आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता म्हणजे 50s गाणी, 60s गाणी, 70s दशकातली गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत, या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला. आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 मुळात पार्श्वगायन सुरू झालं, त्यानंतर मग उसना आवाज देणं, म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाही आहे, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाही आहे, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा, या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
0: अच्छा.
1: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिने निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली आणि मग ही सगळी आव्हानं त्या त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ॲक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणू ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक

0: थोडे सुशिक्षित पांढर पेशा ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजी मध्ये तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नाही केला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे, गुंडांचे अड्डे दाखवायचे, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशन साठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात.
1: निश्चित.
0: त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशन साठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण त्याचं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची,
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइल स्टोन म्हणूया
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती, आणि घराणे परंपरा म्हणूया गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी, मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले. व्याकरण आलं तिथे नियम आले, पण त्याच नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आत्ता आवर्तनात सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे, थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसांना सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्यानी. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादं आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचंय. म्हणजे ताल ही आहे स्वर ही आहे, पण दोन्हीला दिलं गेलं

0: महत्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा. आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो.

लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 होता
1: आकाशवाणी से ही चंद्रपूर केंद्र आहे सकाळची 7:40 झालेली आहेत आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजात विनायक रहाटेकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे वसंत आणि लाल यांनी

0: घ्या चहा, साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अग आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सून पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोनं पावले.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
2: आकाशवाणी चंद्रपूर.

0: डॉक्टर नेहा राजपाल यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
1: चालता बोलता.
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला. काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता.

लाजऱ्या कळीला. अपर्णा मयेकर. अपर्णा मयेकर यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरुनाथ शिनॉय यांचं आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.

आकाशवाणी सही चंद्रपूर केंद्र आहे. सकाळ से 8 वाजत आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
4: आकाशवाणी चंद्रपूर.
5: पोलीस?
6: मिस सीमा?
5: हो, बोलते.
6: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
5: पण का? मी
6: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
5: डिजिटल अरेस्ट?
6: 1,00,000 द्या, वाचाल.
5: इतके पैसे?
6: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
5: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
6: अरे,
5: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
7: हॅलो मम्मा.
5: हाय.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.

0: धरीला पंढरीचा जोर. अनुराधा यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं पंढरीची वारी या चित्रपटातील. गीत होत संत जनाबाई यांचं आणि संगीत बाळ पळसुए यांचं होतं.
1: भावगीत, गझल, उपशास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटांची सुरेल गाणी श्रोत्यांच्या सदैव सेवेत चंद्रपूर आकाशवाणी.
2: हॅलो
3: हॅलो फरमाईश.
2: हॅलो
3: हॅलो आपली आवड.
2: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
3: कुठे?
2: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
3: वा छान.
2: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
3: 07172254634 या फोन नंबर वर.
2: आता वेळही सांगून दे.
3: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
2: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
3: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
2: हॅलो

लागे बांधे या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलत आणि या गीतासोबतच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:30 होत आहेत. पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:40 पायीवारी पंढरीची वाखरी रिंगण सोहळा आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. लेखन आहे बागेश्री सराफ यांचं, निवेदन रेखा बाबा नगरे यांचं, निर्मिती सहाय्य नितीन बनसोळ यांचं आणि संकलन अभिराम सराफ यांचं. सादरकर्ते आहेत सोमेश्वर पाटील. आता ऐकूया पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरण रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो मध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले.
1: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है. वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थी

0: विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो, सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया।
1: दिल्ली उच्च न्यायालयाने सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावाने एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली। राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल, असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र पाठवली होती। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे। वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे। दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले। नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत। सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या। यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे। दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत। आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं। ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे। ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे। ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो। स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे। या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत। उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व

ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गेहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजनगटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये 161 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

0: शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये एकंदर 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग ठाणे पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन रेखा बाबानगरे. निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोतेहो नमस्कार. राम कृष्ण हरी विविध संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यामध्ये येत आहेत, त्यामुळं संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत अशी भक्तिमय स्थिती आहे. 22 तारखेला पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं संत निवृत्ती महाराजांची पालखी, संत मुक्ताबाईंची पालखी, संत एकनाथ महाराजांची पालखी या 3 मानाच्या पालख्यांसह इतरही अनेक पालख्यांचं आगमन झालं, त्यामुळं संपूर्ण करकंब गाव भक्तिमय झालं होतं. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरानं संपूर्ण करकंब नगरी दुमदुम गेली होती. सुमारे 80,000 भाविकांच्या उपस्थितीत निवृत्ती महाराजांच्या पालखीचं आगमन झालं. मुकुंद व्यवहारे यांच्या शेतात गोल रिंगण सोहळा पार पडला. मध्यभागी फुलांनी सजलेल्या व्यासपीठावर पालखी ठेवून पताकाधारी वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा जयघोष करत 2 फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर भरधाव अश्वांनी 3 फेऱ्या मारताच अश्वांच्या टापाखालची पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. ताळकरी यांचा उडी खेळ, पखवाज वादकांचं रिंगण, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचं रिंगण आणि शेवटी देव अश्वांचं रिंगण उत्साहात पार पडलं. निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मोहन महाराज बेलापूरकर यांना आम्ही भेटलो. त्यांनी वाखरी इथल्या रिंगण सोहळ्याची माहिती दिली.
1: वाखरीचा सोहळा हा फार महत्वाचा सोहळा आहे. वारकऱ्यांच्या आयुष्यातला तो खरं अमृत.

0: अशा प्रकारचा डोळ्याचा पाहण्याचा नेत्रदीपक सोहळा आहे. वारखरीचा सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबाराय तुकोबरायांच्या पालख्या वाखरीत येऊन विसावतात, थांबतात मुक्कामाला. सोपानदेव महाराज या सर्व संतांच्या पालख्या आणि वाखरीला पंढरपुरातून एक पालखी फक्त बाहेर पंढरपुरात या संतांना घ्यायला येते, श्री संत नामदेव महाराजांची. ह्या सगळ्या संतांना घ्यायला पंढरपुरातून देवांना नामदेवराय घ्यायला येतात, चला भगवंताकडे मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. आणि ज्यावेळेस नामदेवराय येतात आणि निवृत्त ज्ञानेश्वर महाराज पाठीमागं नंबरला लागतात, ह्या सात पालख्या मानाच्या नंबरच्या आहेत. त्यामध्ये पहिले तुक ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, दोन नंबर, तीन नंबर एकनाथ महाराज आणि चार नंबर निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरूंचा हा सोहळा आहे. पाच नंबर सोपान काका आणि सहा नंबर मुक्ताबाई आणि सातवा नामदेवराय. नामदेवराय माऊलींचा चोपदार नामदेवरायला येऊन भेटला की या सात पालख्यांचं दर्शन एका जागेवर वारकऱ्यांना भाविक भक्तांना मिळतं, हे सोहळ्याचं वाखरी सोहळ्याचं खरं वैभव आहे.
1: संत एकनाथ महाराजांचं अवघ पारमार्थिक भावजीवन पंढरी रायाशी अद्वैत नातं सांगणार आहे. कारण नाथांनी आपल्या अनेक रचनांमधून माहेर हे रूपक उभं केलेलं आहे. स्त्रीलाच माहेराचं मोठेपण लक्षात येतं हे त्यांनी जाणलं होतं. माहेरच्या आठवणींनी ती सुखावते, ती सासरी नांदत असते, पण मनानं माहेरीच वावरत असते. संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण इथून पंढरपूरला येते, त्याविषयी अधिक माहिती दिली पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री रघुनाथ महाराज गोसावी यांनी.
2: शासनाची दोन जिल्ह्यामध्ये मदत होते, अहिल्यानगर आणि सोलापूर. बाकी मराठवाड्यामध्ये शासन मदत करत नाही. बीड, उस्मानाबाद आणि आमचा जो ओम जिल्हा संभाजीनगर, शासनाला विनंती आहे की ज्या इतर पालख्यांना तुम्ही निर्मळवारीमध्ये समाविष्ट केलं आहे ते नातमारांच्याही पालखीला समाविष्ट करा. जो निधी इतर पालख्यांना देतात तो नातमारांच्याही पालखीला द्या. पूर्ण ग्रामीण भागातून जातो आम्ही. उस्मानाबाद जिल्ह्यात आमचे असे छोटे छोटे गावाचे मुक्काम आहे, दांडेगाव आहे, आनाळा आहे, या ठिकाणी तर आम्हाला त्या सुलभ शौचालयाची निर्मळवारी अंतर्गत खूप गरज आहे. हे दोन जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये पण खूप आवश्यकता आहे. सगळे छोटे छोटे गाव आहेत. आम्ही फक्त दोनच मोठ्या गावातून प्रवास करतो, पाटोदा आणि परंडा. पण परंडा हे सुद्धा असं आम्ही एका बाजूला उतरतो, गाव एका बाजूला राहतं. त्यामुळे जी आम्हाला गरज आहे ती खरं म्हणजे जिल्ह्याकडून गरज आहे. आमचे अनेक वर्ष रस्ते पडलेले आहेत. आम्ही दुर्गम भागातून जातोय, जिथं चालता येत नाही पाऊलवाटेने पालखी न्यावी लागते. दोन दोन दिवस रथाचाही उपयोग होत नाही. पण यावर्षी शासन आमच्या पालखी सोहळ्याकडे लक्ष देत आहे. जो 400 वर्षात आम्ही ज्या डोंगरातून राक्षसभुवन आणि रायमो हा जो प्रवास आहे, 400 वर्षात कधी नातमारांचा पालखी रथ या डोंगरातून आलेला नाही. बीड जिल्ह्याने किंवा महाराष्ट्र शासनाने तो रस्ता केला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं डांबरीकरण व्हावं ही अपेक्षा आहे.
1: संत मुक्ताबाईंची पालखी सगळ्यात लांबून म्हणजेच जळगाव जिल्ह्यातून येते. या पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी यांना आम्ही भेटलो, ते म्हणाले.
3: श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा सुमारे 25 दिवसांचा पायी प्रवास करून आज पंढरपुरामध्ये दाखल झालेला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखी समोर श्री संत मुक्ताबाईंचा हा मानाचा पालखी सोहळा आज या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सर्व संतांच्या पालख्या आज पंढरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आता इथून पुढे नगर प्रक्षिणा करत करत श्री संत मुक्ताबाईंची मठामध्ये विराजमान होतील, त्यानंतर हरिजागर होईल, कीर्तन होईल आणि मग एकादशीला आदिशक्ती मुक्ताबाईंचं त्या ठिकाणी पादुका पूजन होऊन महापूजा होऊन चंद्रभागेचं स्नान होईल, त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल आणि नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर सकाळचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन, हरिपाठ असा हा सोहळा. द्वादशीला क्षीरापत, क्षीरापतीचं कीर्तन आणि त्रयोदशीला कीर्तन, रोज कीर्तन असतात आणि जास्तीत जास्त भगवंताचं नामचिंतन संतांचं त्या ठिकाणी पारायण त्या ठिकाणी आपण करत असतो. असा हा सोहळा, अलौकिक सोहळा, सगळ्या समाजातील लोक या ठिकाणी जमा होत असतात.
1: तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. नामदेवराय देखील विठ्ठलमय झाले आहेत कारण त्यांचं साधनही विठ्ठल आहे आणि साध्यही विठ्ठल आहे. सर्व मानाच्या पालख्यांचं वाखरी इथं आगमन झाल्यावर पंढरपूरवरून संत नामदेवांची पालखी वाखरीला जाते आणि सर्व पालख्यांना पंढरपूरला घेऊन येते.

0: या नामदेवांच्या पालखी परंपरेविषयी अधिक माहिती दिली पंढरपूरचे श्री हरिदास नामदास यांनी.
1: म्हणजे 1832 पासून जे स्वतंत्र सोहळा सुरू झाला श्री गुरु हैबतराव बाबा महाराजांनी सुरू केला, त्या हैबत बाबा महाराजांनी पहिल्यांदा असणारी पंढरी क्षेत्रात त्यावेळी जी काही सभा भरली त्या सभेत महाराजांचा असणारं नामदेवांचे वंशज माझे पुरुष म्हणजे असणारे 13वे सत्पुरुष माझ्या घराण्याचे श्री गुरु केदारनाथ महाराज नामदास हे त्यावेळेस अगदी कटाक्षाने हजर होते. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळेस जो असणारा आग्रह बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं याने आणि आई तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्यापर्यंत माझी पिढी 17वीपर्यंत चालू आहे आणि पुढे चालणार आहे.
0: पंढरपूर तालुक्यातील करकम इथं पालख्या आल्यानंतर संपूर्ण गाव वारकऱ्यांची वाट पाहत असतं. त्यांना सेवा सुविधा देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत असतो. मृदुंग वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना मी भेटलो.
2: आम्ही करकम गावचे लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीनं प्रत्येक वर्षी संतांच्या नावाची झाडं आम्ही निवृत्तीनाथ पालखी मार्गावर तसेच संत एकनाथ महाराज पालखी मार्गावर लावून पर्यावरणाचा संदेश आम्ही देऊ इच्छितो. करकममध्ये आजपर्यंत 4 ते 5 वर्षात 1000 झाडांचं वृक्षारोपण करून त्याचं संगोपन मोठ्या संख्येने केलेलं आहे आणि ती झाडं वाढवण्याची जबाबदारी करकम ग्रामस्थ करकम गावच्या लेकी सर्वजण अतिशय मनापासून घेत आहेत.
0: करकमवासियांचा आनंद व्यक्त करणारे रहिवासी नितीन खाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: करकम मध्ये मानाच्या 3 पालख्या येतात तसेच अनेक दिंड्याही येतात. करकमकर हा जसे दिवाळीची वाट पाहतो तसे वारकऱ्यांची सेवा करण्याची वाट पाहतो. करकम मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना नाश्त्याची सोय केली जाते, चहा पाण्याची सोय केली जाते, तसंच मोकाम राहणाऱ्या सर्व दिंड्यांना करकमची प्रसिद्ध अशी बाजारी आमटीचं जेवण दिलं जातं आणि त्यांचा चालून आलेला कितीतरी किलोमीटरचा शीन या बाजार आमटीनं मिटला जातो आणि सर्वांचं जेवणाची व्यवस्था करकमकर मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने करत असतात.
0: पालखी पत्रकार संघाचे प्रमुख श्री सूर्यकांत भिसे यांनी आषाढी वारी सोहळ्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
4: रामकृष्णारी कुंचे पताका झळकती टाळ मृदुंग वाजती आनंदे प्रेम गरजती भद्र जाती विठ्ठलाचे. भागवत धर्माची पताका उंचावत मृदुंगाचा व गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगावरील अतुश श्रद्धा व संतांचे पायी विश्वास ठेवून आषाढेवारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा इथे पोहोचला. संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधुभेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात सुमारे 10 लाख वैष्णवासह संतांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. हे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुकामासाठी मार्गस्थ होणार आहेत. पालखी सोहळा बोंडले येथे आल्यावर बोंडले ग्रामस्थांच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तोफांची सलामी देण्यात आली. माऊलींची पालखी रथातून उतरून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींचे 100 तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला. घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शोधरी नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपाळांसमेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, सांगावटेश्वर, गुलाबबाबा, संत नाथ महाराज, गवार शेठ लिंगायतवाणी, संत गोरोबा काका, जगनाने महाराज आदी संतांच्या पालख्याचे टप्पा इथे आगमन होताच सर्व मान्यवरांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
0: श्रोते हो, वारीमध्ये अनेक ठिकाणी गोल रिंगण किंवा उभं रिंगण असतं. वाखरीचं रिंगण तर प्रसिद्धच आहे. पंढरीची वारी आणि त्यातील आविष्कार हाच एक बहुरूपी संत खेळ आहे असं म्हणतात. दमलेल्या चाललेल्या वारकऱ्यांना खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे

0: अंगण. त्यातून काही शारीरिक व्यायामही होतो आणि काही योगासनही आपोआपच घडतात, त्यामुळे वाटचाल अधिक सुलभ होते. या रिंगणाचं स्वरूप आपण जाणून घेऊया. गेल्या 28 वर्षांपासून रिंगण सोहळा अनुभवणारे श्री शंकर टेमगिरी यांच्याकडून.
1: काल संध्याकाळी वाखरीच्या माळावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत गोल रिंगण झालं. इथं मुख्यत्वे सर्वात मोठं रिंगण म्हणून वाखरीच्या रिंगणाकडे पाहिलं जातं. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जमतात. एकतर पंढरपूर पंचक्रोशीमधले सोलापूर जिल्ह्यातले मॅक्झिमम लोक तिथं येतात, तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातून समस्त संतजण त्या रूटवर जे ज्या संतांच्या पालख्या असतात त्या पालख्याच्या जे लोक आहेत व भाविक आहेत, वारकरी आहेत, ते ह्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वाखरीच्या रिंगणाच्या तिथे थांबलेले असतात. त्यामुळे मोठा विश्वरूप दर्शन ज्याला आपण म्हणतो तो सोहळा इथं वारकऱ्यांना पाहायला मिळतो. आणि गोल रिंगण शेवटचं असतं सोहळ्यात, त्यामुळं तिथं प्रामुख्याने परिसरातले भाविक आणि वारकरी जमलेले असतात. आता गोल रिंगण म्हणजे काय, तर मधी अधिष्ठान असतं माऊलींचं आणि त्याला वारकऱ्यांनी घातलेली प्रदक्षिणा, असे या गोल रिंगणाचा संकल्पना सांगितली जाते. की मध्ये माऊलींची पालखी ठेवल्यानंतर सगळ्या दिंड्या गोलाकार लागतात आणि मध्ये अश्व येतात तेही गोलाकार माऊलींच्या पालखीला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे जे धावतात ते ती प्रदक्षिणाच असते आणि त्या प्रदक्षिणेनंतर वारकरी दिंड्यांमध्ये जो काय चैतन्याचं वातावरण पसरतं, त्याचं कारण आहे की माऊली आमच्यासोबत खेळते आहे, माऊली आमच्यासोबत आहे, हा भाव वारकऱ्यांचा असतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या धंदाला पारावर उरला नव्हता काल आणि त्यानुसार सगळ्या दिंड्यांमध्ये ज्या वेळेला अश्व धावल्यानंतर त्या टापाखालची माती घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते, त्यानंतर उडीचा खेळ होतो आणि दिंड्यांमध्ये सगळ्या दिंड्यांमध्ये वारकरी देवान विसरून नाचत असतात. टाळमृदुंगाचा गजर सुरू असतो आणि एक आनंद उत्सव म्हणा सोहळ्यातला हा गोल रिंगणाच्या का सोहळ्यामध्ये होत असतो. आणि ही म्हणाल तर पूजा आहे, आध्यात्मिक अंगाने बघितली तर ही एक प्रदक्षिणा, ही पूजा आहे माऊलींच्या माऊलींची. आणि भौतिक अंगाने पाहाल तर चालत आलेल्या वारकऱ्यांना माऊलींच्या सोबत खेळण्याचा जो आनंद आहे तो देण्याचा हा सोहळा आहे, यालाच रिंगण असं म्हणतात. आणि काल हे उत्साही रिंगण काल वाखरीच्या तळावर, तळाच्या अलीकडे जिथं वाखरीचा माळ आहे तिथं त्या माळावर मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं आणि त्याला लाखो भाविक पाहण्यासाठी आलेले होते.
0: नाथ महाराजांना वासुदेव सांगतो, दुर्लभ नरदेह जाणा शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आम्हाला वारीमध्ये भेटलेले असेच हे एक वासुदेव रामदास सरोदे यांनी गायलेलं हे वासुदेव गीत.
2: अभंगाचा अर्थ कळता हा परमार्थ, अभंगाचा अर्थ कळता हा परमार्थ, नाही तरी व्यर्थ व्यर्थ वट वट, संतवाणी सदा अमृताची खान, संतवाणी सदा अमृताची खान, प्राप्त होता ज्ञान ज्ञान कळो लागे, ज्ञाने विन कदा कळे ना कुनास, ज्ञाने विन कदा कळे ना कुनास, धान्य सोडून भूस भूस पदरी घेती, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ.
0: एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येत असल्यामुळं त्यांना विविध सेवा सुविधा देणं, त्यांची काळजी घेणं यासाठी प्रशासनही सज्ज असतं. जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
3: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्य रथ हे चलते फिरते दवाखाना, यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत, यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत.

0: पण याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे, त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
1: आषाढ महिना आला की वारकऱ्यांना वेद लागतात आषाढी वारीचे. वारीमध्ये चालण्याचा काय आनंद असतो तेच सांगितलं परभणीचे शिक्षक दिनेश देवखरे यांनी.
2: चालल्यानंतर आम्हाला जवळपास 1-6 महिने कुठलीच म्हणजे आठवण येत नाही. सारखं आमच्या मनामध्ये नामस्मरणचा जे काही दिवसभर आम्ही चालतो, जे माऊलीचं त्याचप्रमाणे पांडुरंगाचं नामस्मरण चालू असतं, ते नामस्मरण आमच्या हृदयापर्यंत पोहोचतं आणि 6 महिन्यापर्यंत आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुन्हा पुन्हा या पंढरीची भेट घेण्यासाठी ओढ आम्हाला लागत असते. अशा प्रकारची ही जगातील मला वाटतंय ही सर्वात मोठी वारी, जिथं की कुठलाही जात नाही, पंथ नाही, कुठला भेद नाही, उच्च निचिता नाही, अशा प्रकारची समतेची वारी चालणारी ही एकमेव जगातली वारी आहे असे मला मनातून वाटते. आणि एकच ओढ लागते ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची.

0: आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकला. पायी वारी पंढरीची, लेखन बागेश्री सराफ, निवेदन रेखा बाबानगरे, निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे, संकलन अभिराम सराफ, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 9 वाजता.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
3: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. पुन्हा तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
4: 10 लाख द्या वाचाल.
5: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क राहा. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
9: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
8: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
9: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
8: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
9: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
8: विश्वासाचं ठिकाण,
9: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
10: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी

0: दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 9:04 झालेली आहेत. आतापासून तर सकाळी 10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: आकाशवाणी सह चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात। सुरुवातीला ऐकूया बधाई हो या चित्रपटातील गुरु रंधवा आणि नेहा कक्कर यांच्या आवाजातील हे गीत।

कुमार सानू यांच्या आवाजात परदेस या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना. गायली आहे अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी जुदाई या चित्रपटासाठी.

10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात हम आपके है कोण या चित्रपटातील रविंदर रावल यांची गीतरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती राम लक्ष्मण यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अलका याज्ञिक कुमार सानू यांच्या युगल स्वरात. समीर यांचं गीत संगीत आहे अनु मलिक यांचं सोल्जर या चित्रपटासाठी.

सोल्जर या चित्रपटातील हे गीत आपण ऐकत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजातील, आणि या गीतासोबतच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 10:30 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया झिम्मा या चित्रपटातील हे गीत.

नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं चंद्रशेखर गाडगे यांनी, गीत होतं राजू कुलकर्णी यांचं आणि संगीत दिलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजात ओमकार मंगेश दत्ता यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे. व्ही हरिकृष्ण यांनी मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी.

अवधूत गुप्ते यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली एक तारा या चित्रपटातील गुरु ठाकूर यांची गीतरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत संगीत आनंद मोडक यांचं रमा माधव या चित्रपटासाठी. गायक स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांचा.

0: तुझ्या जाणार नाही.
1: माझं घर माझा संसार या चित्रपटातील अनुराधा पोडवार आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातील गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत अरुण पोडवाल यांचं होतं आणि या गीतासोबतच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 11:01 झालेला आहे. आता ऐकूया गुलदस्ता हा गझलचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पोडवाल आणि पंकज उदास यांच्या आवाजातील पयाम सैदी यांची ही गझल. संगीतबद्ध केली आहे ललित सेन यांनी.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

0: जगजीत सिंग यांची आवाजात निदा फाजली यांची गझल आपण ऐकलीत.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंकज उदास यांनी गायलेली नफीज आलम यांची गझल. संगीतबद्ध केली अली घणी यांनी.

हरिहरन यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेली जाफर कलीम यांची गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मिताली सिंग यांची यांच्या आवाजात जमीर काझमी यांची गझल, संगीतबद्ध केली आहे भूपेंदर सिंग यांनी.

मिताली सिंग यांच्या स्वरातील या गझलसोबतच गुलदस्ता हा गझलचा कार्यक्रम इथेच संपित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जब वी मेट या चित्रपटातील हे गीत.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरात समीर यांची गीतरचना आपण ऐकली. सिर्फ तुम या चित्रपटातील कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहित छुआ तुलसी कुमार यांच्या आवाजात शब्बीर अहमद यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अमजद नदीम यांनी जिला गाझियाबाद या चित्रपटासाठी.

मिथ ब्रॉस फीत अरमान मलिक आणि तुलसी कुमार यांच्या आवाजात वजह तुम हो या चित्रपटातील कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मिथ ब्रॉस यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया बॉर्डर या चित्रपटातील हे गीत.

आणि बॉर्डर या चित्रपटातील या गीतासोबतच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो आणि भिजून येतो तर आपली किती धांदल उडते हो की नाही. त्यावेळेस असं वाटतं की आपण बाहेर जाऊन आल्यानंतर मग पाऊस पडला तर बरं होईल. असंच कवयित्री इंदिरा संत आपल्या कवितेत पावसाला म्हणतात, पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. आज असंच काहीतरी घडलंय आपल्या हलक फुलकच्या कुटुंबात. चला तर जाणून घेऊया आणि ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. आज या श्रुतिकेचा भाग 14 आपण ऐकणार आहात. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदालसा कानडे आणि अनिल नरवडे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं

0: अरे काही दम धीर आहे की नाही? हना राहुलच असणार बर का, सवयच आहे त्याला. जो पर्यंत दार उघडत नाही ना तोपर्यंत सारखा बेल वाजवत राहतो. अरे आले आले आले आले आले. अगो बाई नंदिनी, तू कशी काय दुपारची? आणि हे काय चांगल्या 4-5 पिशव्या दिसत आहेत हातात. हां, जवळपास एखाद्या सेलला भेट देऊन आलेली दिसतेस. मान्सून धमाका ऑफर.
1: अगं रश्मी, सगळे प्रश्न दारातच विचारणार आहेस का? आधी घरात तर येऊ दे मला.
0: हो हो.
1: आणि या पिशव्या घे जरा हातातल्या.
0: बर बर.
1: कद्दीच्या हातात धरून कळ लागलीये ग हाताला.
0: कशाला एवढी खरेदी करायची? बरं दे इकडे. ये ये बस जरा निवांत. थांब हा, पाणी आणते तुझ्यासाठी.
1: बरं वाटलं ग पाणी पिऊन, केव्हाची तहान लागली होती. अगं रश्मी, घरात कुणीच दिसत नाही आज. सासूबाई, रिया, राहुल गेले कुठे सगळे?
0: अगं सासूबाई गेल्यात भजनी मंडळात. चातुर्मास सुरू झालाय ना, रोज एकेका घरी भजनं घेतात ते. आणि आज वनिता काकूंकडे आहे ना भजन, तिकडे गेल्यात.
1: अरे म्हणजे माझ्या कॉलनी जवळच की? मी घरी असते तर बोलावलं असतं त्यांना घरी सगळ्यांना. एरवी तरी त्यांचं कुठे येणं होतं माझ्याकडे, त्या निमित्ताने आल्या असत्या. बरं मुलं कुठे आहेत?
0: रिया गेली आहे कॉलेजला आणि राहुल मित्रांसोबत पुस्तकं घ्यायला. बरं ते जाऊ दे. नंदिनी मला सांग, तुझी स्वारी इकडे कशी काय?
1: ओळख. अगं तुझ्या घराजवळच्या चौकामध्ये दुकान आहे ना साड्यांचं.
0: तिथे
1: माणसं मान्सून धमाका ऑफर चालू आहे. ओळखलंस की नाही? आणि तुला तर माहितीच आहे मला खरेदीची किती आवडे.
0: अच्छा, म्हणजे खरेदी दाखवायला आलीयस.
1: अगं रश्मी, आभाळ भरून आलेलं दिसलं म्हटलं मध्येच पावसाने गाठलं तर फजिती नको, म्हणून आले वय इकडे तुझ्याकडे.

0: हो, फजिती आणि तुझी. अगं विसरलीस का, 15-20 वर्षांपूर्वीची नंदिनी. पाऊस म्हटलं की आनंदानं बेभान व्हायचीस, तुझ्या उत्साहाला नुसतं उधाणच यायचं. वर्षा सहलीचं काय प्लॅनिंग करायचीस, काकू नको नको म्हणताना ट्रेकला काय जायचीस. काकू कितीही रागवल्या तरी मुद्दाम धबधब्याखाली उभं राहून मनसोक्त भिजायचीस. आणि आता पावसाचा धाक वाटतोय होय तुला.
1: अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती रश्मी. तेव्हा असं जबाबदाऱ्यांचं ओझ कुठे होतं आपल्या डोक्यावर. आता या पिशव्या भिजल्या असत्या तर काय भावात गेलं असतं सांग बरं. कपड्यांसोबत भाजीपाला सुद्धा आहे ना त्याच्यात.
0: अगं पण नंदिनी खरंच किती फुलपाखरी दिवस होते ना ते. स्वच्छंद म्हणजे एक अभ्यासाचा ताण सोडला तर इतर कुठल्या डेडलाईन सांभाळाव्या लागत नव्हत्या का आपल्याला.
1: हो ना, रिमझिमणारा पाऊस, पायाखाली मऊ हिरवळीचा गालीचा, अण्णांच्या टपरचा तो वाफाळता चहा आणि गरमागरम कांद्याची भजी. स्वप्नाळू दिवस होते सगळे.
0: नक्कीच, आपण, पाऊस, चहा
1: आणि सुमधुर गाणी, पावसाच्या कविता, धम्माल यायची नुसती.
0: आणि अशी सुरेल जमलेली मैफिल, क्या बात है. नंदिनी अगो पावसाचं नाव काढलंस आणि सुरू झाला बघ. अगो बाई, हा राहुल अडकतो आता पावसात. सकाळी चांगलं म्हटलं होतं मी त्याला रेनकोट घेऊन जा, रियाही ऐकत नाही आणि राहुलही, दोघही तसेच.
1: अगं दिवसच आहेत त्यांचे पावसात भिजायचे. हेच तर वय असतं या सगळ्या गोष्टी भरभरून अनुभवायचं. पुढे एकदा जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की ही मजा अनुभवता येणार आहे त्यांना.
0: असं काय ग म्हणतेस, पावसात भिजत नसलो तरी गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा हे तर आपल्या हातात नाहीच आहे ना.
1: हो ग, तेही खरंच.
0: ए नंदिनी, तुझं ते आवडतं गाणं म्हण ना एकदा. खूप दिवस झाले बघ ऐकून तुझ्या तोंडून. अगं तुला सांगते, जोपर्यंत तुझ्या तोंडचं ते गाणं ऐकत नाही ना मी, तोपर्यंत मला पावसाळा चालू झाला असं वाटतच नाही बघ.
1: पुरे पुरे, इतका नको मस्का मारायला बर का रश्मी. म्हणते ग मला की नाही रश्मी, पाऊस पडायला लागला की प्रवीण दवणेंची ती कविताच आठवते ज्याचं गाणं झालंय. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. आणि पहिल्या पावसात हे गाणं गायला किती मजा येते.
0: नक्कीच, म्हणून तर तुझ्या तोंडून ते गाणं ऐकलं की मला पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं.
1: तू म्हणते तर मी म्हणते आता.
0: नक्कीच.

0: क्या बात है, हे घ्या गरमागरम भजी आणि वाफाळता चहा.
1: अरे वा, मस्त वास येतो एकदम गरमागरम भज्यांचा. वा वा आई, किती मनकवडी आहेस ग तू. मी आता विचारच करत होतो की घरी गेलो की आधी आईला गरमागरम मस्त भजी बनवायला सांगावेत आणि घरी यायच्या आत भजे तयार.
0: अरे राहुल, अरे केवढा भिजलायस तू, कपड्यातून पाणी निथळते, ए सगळं घर ओलं होतंय ना, आधी कपडे बदल. हे बघ हे बघ, डोकंही चांगलं कोरडं कर, जा.
1: करतो करतो करतो. नंदू मावशी, ही आई ना असंच करते. अगं बसू दे की मला. बघ नंदू मावशी किती छान गाणं म्हणतीये ना.
0: अरे राहुल, मी पुन्हा ऐकवते तुला गाणं हवं तर, पण आधी आईचं ऐक बरं. किती ओला झालायस तू.
1: बरं बरं, मी आलोच. थांबा, मी आल्यावर गाणं म्हणा, आत्ता नको म्हणूस. मी आलोच एकदम, आत्ताच जाऊन येतो. बघ कपडे बदलून येतो.
0: बरं बरं बरं. तू काय खरेदी केली आहेस ग? अगं काही नाही,

0: मला माहितीये माझं साड्यांचं वेड. एखाद्या पॅटर्नची जरी माझ्याकडे साडी नसली आणि ती मला दुकानात दिसली की मी ती घेणार म्हणजे घेणार हे ठरलेलं असतं, नाही का? तू तर बघतच आलीयस इतक्या वर्षापासून.
1: नक्कीच नक्कीच, बघूया साड्या. अरे रे रे रे, हे बघ, हा आला आणि असं ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसलाय. अरे काय आहे असं राहुल, गच्च ओलं डोकं घेऊन कोणी फॅन खाली बसतं का? अरे टॉवेल घेऊन आधी केस कोरडे कर ना तुझे.
2: करतो का बाई, थांब ना, पण जरा छान अशी मस्त गरमागरम भजी दे ना आणि नंदू मावशी गाणं तेवढं म्हण ना ग.
0: बरं का राहुल, आता हे जे गाणं मी गातीये ना ते तुझ्यासाठी गातीये बरं का.
2: अरे वा,
0: तुला माहितीये का राहुल, हे जे गाणं आहे ना म्हणजे ही जी कविता आहे ती अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली आहे आणि ते आपल्या संभाजीनगरचे रहिवासी होते.
2: अरे वा,
0: त्या गाण्याला अत्यंत सुंदर चाल देऊन हे गाणं बनलंय बरं का. आता तेच गाणं मी तुम्हाला ऐकवते सगळ्यांना.

0: हे घे राहुल, तुझ्यासाठी गरमागरम भजे।
1: वाह क्या बात है नंद मावशी, गरमागरम भजी चहा आणि त्यावर एकदम असं पावसाचं गाणं ऐकलं एवढं।
2: अरे वा वा वा, पावसाळी मैफल जमलेली दिसते वाटलंच मला। मी चाललो होतो इकडून, सहज सूर कानावर पडले, मातीचा सुगंध आला
1: आणि भजनचा पण सुगंध आला असं ना एकदम।
2: म्हणून आपसुकच पावलं वळली।
1: गोविंद काका या या या बसा, तुम्ही पण घ्या छान मस्त गरमागरम भजी। आई आणि नंदू मावशी दोघी नंबर एकच, आई भजी करण्यात आणि नंदू मावशी गाण्यात।
0: हो पुरे झालं हो कौतुक, आणते अजून भजी। अरे या या भाऊजी या।
2: अरे हो हो, पण बसू कुठं, इथं ओली बॅग आहे खुर्चीवर, कुशन ओलं हो झालंय।
0: आमचे युवराज राहुल कुमार द ग्रेट यांनी ठेवली आहे ती। थांबा थांबा, मी तुम्हाला आतून साधी खुर्ची आणून देते, त्यावर बसा। नाहीतर थांबा थांबा, ए राहुल तू झुल्यावर बस ना।
1: काय म्हणाली?
0: त्या झुल्यावर बस म्हणजे काका तुझ्या खुर्चीवर बसतील।
1: युवराजांना मातोश्रीची आज्ञा शिरसाबंद, जशी आपली आज्ञा मातोश्री, युवराज आपल्या आज्ञेचं पालन करतो आहे। अरे आवाज निघत नाहीये ग, माझा घसा चोकअप झालेला दिसतोय।
2: अरे राहुल चारच भजा तुझे हे हाल का हो वहिनी, तेल चांगलं ना की भेसळयुक्त?
0: जे हो तुम्ही काळजी करू नका, पोट भर खा। आमचा राहुल वायुभार मापकासारखा आहे,
2: म्हणजे
0: थर्मामीटर सारखा, पावसात भिजलाय ना तो लगेच परिणाम दाखवतो। इकडे वातावरण बदललं की त्याला शिंका येणं आणि सर्दी होणं हे नेहमीचच।
2: हलक्यात घेऊ नका हा।
0: अगो बाई
2: साधी सर्दी म्हणता म्हणता निमोनिया व्हायचा।
0: बापरे,
2: वेळीच काळजी घेतली नाही तर फुफ्फुसाचा संसर्ग व्हायचा। माझ्या चुलत पुतणीच्या सासूच्या मेवणीच्या नातवाला असंच झालं। आधी साधी सर्दी म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर गेला की ताप,

0: क्या
1: बापरे खूपच जवळचं नातं.
0: मग आईची काळजी वाढली, दवाखान्यातल्या चक्रा वाढल्या, ॲडमिट करावं लागलं, बिलाचा आकडा हे मोठा, मग बाबाची काळजी वाढली.
1: ऐको
2: काय गोविंद काका धडकी भरायच्या गोष्टी करता. किती वर्षाचा होता तो मुलगा?
0: 2.5 वर्षाचा होता.
2: 2.5 वर्षाचा म्हणजे त्याची इम्युनिटी कमीच असणार ना.
0: हो
2: त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे की?
0: तसं नाही रे, काळजी वाटते. तू असं कर, तू कशाला वहिनी याला थोडं अद्रक मिरे ओवा चवीपुरता थोडा गुळ आणि हळद घालून चांगला काढा करून द्या.
1: अद्रक आत्ताच चहाला टाकलं होतं ना, हिला दिला चहा आत्ता मी नंदिनीला.
3: अग रश्मी मग सुंट पावडर घाल.
1: हा हा
3: ती सुद्धा चालेल.
1: बर बर
3: आणि लगेच कर बर का.
1: हो हो
0: हा 2 कपाचा 1 कप होईल असा उकळा बर का. राहुल ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसला होतास ना, त्यानं सर्दी झाली असेल बघ तुला.
2: ओ गोविंद काका पण मी ना डोकं वाळवण्यासाठीच फॅन खाली बसलो होतो ना.
3: तरी तुला आईने सांगितलं होतं ना राहुल, टॉवेलने डोकं कोरडं कर म्हणून, ते का नाही केलंस?
2: अग ते तुझं गाणं ऐकायचं होतं ना मावशी, मग ती लिंक तुटली असती ग म्हणून.
0: अरे पावसाळ्यात फार काळजी घ्यायला हवी.
3: पाणी उकळलेलं किंवा फिल्टरचं असंच प्यावं म्हणजे डायरिया सारखे आजार होत नाहीत. साचलेल्या पाण्यामध्ये मज्जा घेत चालू नये मुलांनी, मच्छर असतात ते चावले की मलेरिया, दूषित पाण्याने डायरिया.
2: अरे वा हे तर स्लोगनच झालं. अजून एक सांगतो, बाहेरचं खाऊ नका, ओले कपडे घालू नका, नाही सुटेल सर्वांगाला खाज, लाल पुरळ आणि चट्टे अंगावर.
0: वा युवराज हुशार आहेस. हे काय आई काढा घेऊन आली, घे गरम गरम म्हणजे घशाला आराम मिळेल. कसं वाटतंय, पडला का थोडा आराम?
2: काका जरा बरं वाटतंय आता, थोडं आराम मिळाल्यासारखं वाटतंय.
0: चला मला एक पार्टनर मिळाला.
2: तो कशाला आता?
0: अरे म्हणजे काय, तुमची गाणी ऐकून तर मी इकडे आलो ना. खेळूयात की गाण्याच्या भेंड्या?
2: गाण्याच्या भेंड्या? अरे वा मस्त आयडिया आहे. नंदू मावशी आणि आई, तुम्ही आणि मी. पण माझा आवाज आवाज नाही ना
3: राहुल. आणि जो हरेल ना त्याच्याकडे पुढची भजनची पार्टी.
2: अरे वा वा वा मग माझा आवाज
3: येईल. फक्त एकच गाणं, फक्त पावसाचंच हवं.
1: राहुल तुला गाणं म्हणता येत नाही ठीक आहे, पण तू पुस्तकं आणलीस ना आता, त्या पुस्तकांमध्ये कविता असतील ना रे पावसाच्या?
2: हा हा आहेत की, आहेत की.
1: मग एखादी कविता म्हणूयात, एखादा पाऊस गाणं, एखादी कविता. मैफिल जमेल नाही का?
2: हो छान मैफिल जमेल.
1: आधी कोण म्हणते बर कविता?
2: मी म्हणतो पहिल्यांदा, ती मंगेश पाडगावकरांची नाही का कविता, त्याचं गाणं झालंय बघ.
1: कोणती कोणती?
2: ते मी म्हणून दाखवता. आता आवाज बसलाय पण मी म्हणतो. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, कुठे दिवा नव्हता गगनी एकही न तारा, अंधळ्या तमातून वाहे अंधळास वारा.
3: ए हो खरंच खूप सुंदर गाणं आहे बर का. हे गाणं ऐकलं की ते पावसाचं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या, नाही का?
2: हो ती रात्र पावसाळी रात्र
3: बरोबर आहे. मला ना एक खूप सुंदर अनिल कांबळे यांची कविता आठवते.
2: कोणती ग मावशी?
3: ती नाही का, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी. हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना, तुझ्या मनाच्या हिरव्या राणी भिरभिरणारा श्रावण.

0: श्रावण मी आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी.
1: वाह किती सुंदर. अगदी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या नाही का.
0: खरंय खरंय. आणि तुम्हाला माहितीये का ही अनिल कांबळेंची कविता म्हणजे एका प्रियकराचं मनोगत जे पावसाच्या रूपात त्याने प्रेयसीसाठी पाहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे.
1: अरे वा
0: ही कविता वाचली की आपण तिच्या प्रेमातच पडतो अगदी.
1: नक्कीच.
0: गोविंद काका आता तुम्हाला म्हणायची बर का कविता.
2: बर मी म्हणतो.
1: कुणाची कविता म्हणणार आहात.
2: कुणाची म्हणजे काय. नाधो मानोर आणि पाऊस हे समीकरण जुळलेलं आहे.
0: खरंय खरंय.
2: कुठे पावसाळी झड पाऊस गारवा. कुठे पावसाळी झड पाऊस गारवा. पारोश्या दुपारी थोडा हवेत ताजवा. बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची. बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची. तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब वेची. पाण्यातल्या झाडावर तरंग थेंबाचे. सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे. सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे.
0: रश्मी तू राहिलीस बर का.
1: हो माझी इंदिरा संतांची आवडती कविता म्हणू.
2: हो
0: म्हण.
1: नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी. घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून. तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबाझोंबी. नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलन. नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून. नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून.
2: अरे वा
0: खूप सुंदर बर का. इंदिराबाईंची ही कविता खूप प्रसिद्ध झाली जेव्हा त्यांनी ती लिहिली होती. आणि मला असं वाटतं या कवितेचं गाणंही
1: झालंय. माझी अत्यंत आवडती कविता
0: खरंच.
1: ए मला काय वाटतं माहितीये का. आता आपण छान पाऊस कविता तर वाचलत सगळ्या. तर मग छानसं पाऊस गाणं ऐकूया.
0: नक्कीच
2: नक्कीच.
0: रश्मी मी सांगू का तुला. आत्ता राहुलने जी म्हटली ना कविता मंगेश पाडगावकरांची भेट तुझी माझी स्मरते तेच गाणं ऐकूया ग. किती सुंदर गीत आहे ते.
1: चालेल.

0: ऑफिस ची वेळ ताईचा क्लास
1: मुलाची ट्यूशन सासूबाईंचं भजन आला गेला पै पाहुणा सणवार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितकं नको मनावर ओझ इतकं
0: चला जगूया मस्त मजेने
2: होऊया जरा हलकं फुलकं
1: हलकं फुलकं हलकं फुलकं
3: कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आत्ताच आपण ऐकली लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं सहभाग नयन पवार वैजयंती नांदगावकर मदलासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा संकल्पना आणि सादरकर्ते

întrebar. मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय परिदिवस. दरवर्षी 24 जून रोजी आंतरराष्ट्रीय परिदिन साजरा केला जातो. हा दिवस परिकथा, जादू, कल्पनाशक्ती आणि निसर्गाशी जोडलेल्या पौराणिक कथांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. शतकानुशतक लोककथा, साहित्य आणि मुलांच्या कथांमध्ये परींना एक विशेष स्थान आहे. हा परिदिवस आठवण करून देतो की आपल्या मनात अजूनही एक लहान मूल जिवंत आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावरच माणूस जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. म्हणूनच या दिवसाचा मुख्य उद्देश लहान मुलं आणि प्रौढ यांना त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे नवीन काहीतरी करण्याची, म्हणजे नवनिर्मितीची आणि आनंदाची प्रेरणा देणे हा आहे.

मैत्रिणीनो, आज आहे आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिवस. त्यानिमित्त ऐकूया स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे स्वतःची काळजी दिवस. दरवर्षी 24 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2011 मध्ये इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशन ISF ने सुरू केला होता. लोकांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला.

0: तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ होत आहे. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं आएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूँ, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के MPs भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याने त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी मांडला. पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. या संदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला. नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे CBI म्हटलं आहे. या प्रकरणात CBI आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे. देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट UG परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्व समावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली. मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेलं उपोषण काल मागे घेतलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून

पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅलर झाले आहेत. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्त्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 हून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्षसदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टी के MPs भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हे चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी दिली.

0: त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्यानं त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
1: दिनांक 26 जुलाई 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है.
0: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी, कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला. याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, संशोधन, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यासह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धती सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्या प्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली. आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण आणि संशोधन विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहे. अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्त्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना 1 वर्षभर

0: सामाजिक सेवा अनिवार्य करणारा नियम राज्य शासनाने रद्द केला आहे. यासंदर्भात काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की सध्या या सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच ती पूर्ण करावी लागेल. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अकार्डी डोरकोविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यांनुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजनी गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यात विजय मिळवला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आतापर्यंत 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी करण्यात आली आहे. तसंच काही रस्त्यांवरील वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीच्या प्रवाहात काल एक ट्रक वाहून गेला. ट्रक चालकाचा त्यात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात वीर धरणातून 15,011 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे निफाडमध्ये गोदाकाठ परिसरात पाणी शिरलं असून सायखेडा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि पिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हॅलो सहेली.
2: हॅलो सहेल. नमस्ते दीदी.
1: नमस्ते. बताइए कौन बात कर रही हैं हमसे.
2: दीदी जिला सागर मध्य प्रदेश ग्राम कनेरा निखर से भारती कुर्मी बात कर रही हूँ दीदी.
1: भारती कुर्मी क्या करती हैं आप.
2: दीदी जी पढ़ाई करते हैं.
1: कौन सी क्लास में पढ़ रही हैं अभी.
2: दीदी कक्षा 8वीं में.
1: कक्षा 8 में, यानी कि अभी बहुत ज्यादा उम्र नहीं है आपकी. छोटी है और रेडियो सुनती है आप रेगुलर.
2: जी दीदी सुनते हैं. दीदी हम चित्रकूट में पढ़ते हैं. दीदी हम देवगंज है तो दीदी वहीं पे आपका कार्यक्रम सुनते हैं जब हमें टाइम मिलता है. दीदी दीदी हम आँखों से देख नहीं सकती दीदी.
1: अच्छा, लेकिन जो देख नहीं सकते उनकी एक शक्ति बहुत अच्छी ईश्वर बनाकर भेजता है. तो कई लोगों की सुनने की शक्ति बहुत अच्छी होती है, कईयों की सूंघने की शक्ति, कई लोग बहुत अच्छा गाते हैं. आप में क्या गुण है.
2: दीदी हम संगीत सीखते हैं. दीदी गाना गाते हैं. दीदी वही सीख रहे हैं संगीत.
1: अभी संगीत कितने सालों से आप सीख रही हैं.
2: दीदी हम तो मतलब जो पहली में यहाँ पे सागर में पंडापुरा में लिया था दीदी एडमिशन.
1: जी
2: 5वीं तक हमने यहीं सागर में पढ़ाई की है. फिर 5वीं के बाद गए हैं दीदी चित्रकूट. वो है हमारे जगत गुरु श्री राम भद्राचार्य जी.
1: तो उनसे आप संगीत सीख रही हैं अभी.
2: जी दीदी.
1: तो ये गुरु शिष्य परंपरा से आपने सीखना शुरू किया है या आप संगीत विशारद कर रही हैं.
2: दीदी हमें तो बचपन से शौक था. तो दीदी वो यहाँ उन्हीं को हम गुरु मानते हैं और उन्होंने दीदी हमें ये शिक्षा दी है और वही सिखाते हैं दीदी.
1: यहाँ आपको गुरुकुल में रहते हुए ही पढ़ाई करनी होती है.
2: दीदी वहीं पे रहते हैं. दीदी हॉस्टल है वहीं पे चित्रकूट में.
1: फिर घर कितने कितने अंतराल पर जाती हैं आप.
2: दीदी जैसे रक्षाबंधन है, दीपावली है, मकर संक्रांति है.
1: मतलब जब कोई त्योहार होता है तो उस वक्त आप घर जाती हैं यहाँ से छुट्टी लेकर.
2: जी दीदी.
1: अच्छा, तो आप बता रही हैं भारती कि आपने संगीत की शिक्षा यहाँ ली है, तो हमें कुछ गाकर सुनाएंगी.
2: जी दीदी.

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए।

0: संस्कृती, तू मराठी आणि हिंदी ह्या दोघी भाषांमधून कविता लिहितेस. मला सांग, तुझी कविता लिहिण्याची सुरुवात कशी झाली?
1: माझी कविता लिहिण्याची सुरुवात झाली 6th स्टँडर्ड मध्ये, म्हणजे 6वीत असताना. आता शाळेत आपण जेव्हा किशोर वयातून युवावस्थेत जेव्हा रूपांतर होतं, तर त्यावेळेस आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. तर कर्तव्य की भावना हा प्रश्न असतो. मग त्यातून हे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत गेले, त्यातूनच मला कविता सुचत गेली.
0: 6वीत असताना तू खूप लहान होतीस, 12-13 वर्षांचे असतो आपण,
1: राईट?
0: तेव्हा तुला कर्तव्य ही भावना जाणवली? म्हणजे एक असा काही प्रसंग घडला होता ज्यात तुला ही कर्तव्य ही भावना जाणवायला लागली होती?
1: हो, म्हणजे काय झालं, मी लहानपणापासून एकदम अभ्यासात हुशार. जेव्हा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात येतात, ते वाटतं नाही हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, मग आपण काय करायला पाहिजे, मग मी अभ्यासाकडे किती लक्ष देऊ आणि बाकीच्या गोष्टी काय करू, मग तेव्हा मला असं वाटलं की नाही. तेव्हा मनातल्या ज्या भावना त्या कवितांच्या रूपात, शब्दांच्या रूपात प्रकट झाल्या.
0: अच्छा, आता आपण पुढच्या कोणत्या कवितेकडे वळणार आहोत?
1: आता आपण बघितलं की मन जिंकलं आपण, तर मग जग बदलणं अशक्य राहत नाही एकदा मन जिंकल्यावरती.
0: म्हणजे पहिल्या कवितेत आपल्या आयुष्याचं युद्ध कसं जिंकलं पाहिजे हे आपण ऐकलं. दुसऱ्या कवितेमध्ये आपण ऐकलं की,
1: दुसऱ्या कवितेत आपण ऐकलं की मन जर आपल्याला युद्ध लढायचं, तर जेव्हा मन कमजोर होतं तेव्हा आपल्याला काय करायचंय.
0: आता तिसरी कविता आपल्याला घेऊन जाते कोणत्या वळणाकडे?
1: तिसरी कविता म्हणते की मानवा फक्त जगू नकोस तर ही पृथ्वी स्वर्ग बनव.
0: ऐकूयात आपण संस्कृतीची कविता.
1: आपली पुढची कविता आहे पृथ्वीला इंद्र दरबार करा. का थकू न जाता निराशेने, उपयोग करा मानव जन्माचा. ना व्यर्थ हा संसार घालवा, जाणा उपकार प्रकृतीचा, जाणा उपकार प्रकृतीचा. जणू गंधर्वच गातो येथे, जणू गंधर्वच गातो येथे, त्या वसुंधरेचे आपण बालक. विस्तारित ही काया ज्याची, तो व्योमच आहे जलधारक. व्योम म्हणजे आकाश, तो व्योमच आहे जलधारक. मेघातून अवतरली जलधारा, मेघातून अवतरली जलधारा. जशी शुभ्र अप्सरा, मनवेधक तिच्या नृत्याने, थरारते ही धरा. उत्स्फूर्त मनाच्या प्रसन्नतेने, स्वकार्य धरा या करा. प्रेरणेने निसर्ग स्वर्गाचा, पृथ्वीला इंद्र दरबार करा, पृथ्वीला इंद्र दरबार करा. यातून आपल्याला संदेश मिळतो की आपल्याला जीवन जगायचं, युद्ध लढायचंय, पण मग ते कशासाठी लढायचं, की पृथ्वीला आपल्याला स्वर्ग बनवायचंय, पृथ्वीला इंद्राच्या दरबारा एवढं सुंदर बनवायचं, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यायची मिळून, हा एक संदेश यातून आपल्याला मिळतो.
0: तुझी शब्दसंपदा पाहून हे नक्कीच समजलंय की तू वाचत खूप असावीस. तुझ्या आवडते कवी किंवा गीतकार लेखक कोण?
1: ऍक्च्युली मेनली असं मिसकन्सेप्शन मला असं वाटतं ही आहे की जो लिहितो तो खूप वाचत असणार. पण ठीक आहे, मी वाचते भरपूर, पण मला आध्यात्मिक ग्रंथ वाचायला जास्त आवडतात शब्दसंपदेपेक्षा. म्हणजे मला भगवद्गीता किंवा संस्कृतचे जे वेगवेगळे ग्रंथ आहे जे मला वाचायला जास्त आवडतात,

0: पण मी मधून मधून इकडच्या तिकडच्या कविता नेहमी वाचत असते. पण एक्झॅक्ट असं आवडता कवी आवडता मी असं नाही सांगू शकणार. पण मला एक कविता आवडली होती, त्याचं मी सुरुवात थोड्याशा दोन लाईन सांगते. आता कोणाचं मला आता आठवत नाही, किशोर मासिकात प्रसिद्ध झालेलं आहे. विनवर चांदण्यांचा चांद पाश पघळावा, काळोखात आशयाचा शब्द दिवा उजळावा, सादळल्या जखमांचा कुंभ चांदणाचा व्हावा, रुपेरी प्रकाशात वारा गंधळून जावा.
1: अरे वा, ही कविता खूप सुंदर आहे. आणि मग तुला ह्या कवितेवरून वाटलं की आपण असं काहीतरी लिहावं?
0: मला आधी वाटायचं जेव्हा मी लिहित नव्हते की यार हे कवी कसे लिहित असणार ना. जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मला कळालं की लिहावं नाही लागत, ते आपोआप लिहिलं जातं. म्हणजे पेन हातात असतो आणि शब्द आपोआप सुचत जातात आणि ते खाली हाताने लिहिले जातात.
1: बरोबर. तुझी काही आवडती गाणी आहेत जी तू ऐकतेस?
0: हो, म्हणजे मला मराठी गाणी जास्त आवडतात. जसं की वाटेवरी मोगरा, हे माझं फेवरेट सॉन्ग आहे. आणि हिंदीमधून फेवरेट सॉन्ग आपलं रब ने बना दी जोडी मधलं तू ही तो जन्नत मेरी.

0: कविता करतेस त्यासोबत तू अकॅडमिकली काय परस्यू करतेस?
1: ऍक्च्युली माझं बीएससी सुरू आहे योगामध्ये, म्हणजे योगिक सायन्स मध्ये बीएससी आहे आणि ते माझं सुरू आहे एस व्यासा बँगलोर.
0: आता आपण पुढची कोणती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकूयात?
1: आता आपण बघितलं निसर्ग, ईश्वर आणि मानव या तिघांमधला अद्भुत सेतू म्हणजे आहे श्रीकृष्ण. आपण श्रीकृष्णांना म्हणतो दिने दिने नवम नवम, म्हणजे जो नेहमी बदलत जातो असा श्रीकृष्ण आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला श्रीकृष्णांबद्दल एक कविता ऐकायची आहे की श्रीकृष्ण फक्त देव नाहीये तर ते सारथी आहेत, मित्र आहेत आणि प्रेम आहे. आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या होते तेव्हा कृष्ण नेहमी समोर येतात. कृष्ण प्रेम आहे, कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रीत है, कृष्ण से ही है प्रेम सगाई. कृष्ण है मेरे गिरिधर प्रभु तव मुरली मन भाई. सांझ सवेरे तव ध्यान है केवल मन में और कछु नाही. तव रंग लागा मोह ऐसा और सुजतन काही. रात दीन अब कृष्ण रंग में लीन हो रही काया. हे मुरलीधर हे हरि गिरिधर तेरा संग है पाया. जग भूल गए हैं हम काहे ऐसा प्रेम रंग तुम डाले. जो गन बन गए हैं हम जो संसार विष को झेले. लीला तुम्हारी मेरे गिरिधर है बहुत ही न्यारी. झेलू सहज लाखों तीव्र वेदना अति भारी. छंद तव है गीत तव है हर स्वर मेरा तुम्हारा. तुमको पाकर खोया सब कुछ विलाप करे मन मेरा. हे कान्हा मन को समझाए हरिविन ना कोनो सुख. और हरि बसे जिसमें सरस वो हरि बिन निरस सब काया मुख. निरस सब काया मुख. पुष्प कृष्ण है नदी

0: वा, खूपच सुंदर जमली आहे ही कविता. यावरून मला असं वाटतंय की तू श्रीकृष्ण भक्त असावीस.
1: बरोबर.
0: तुला काय वाटतं युवांच्या आयुष्यात अध्यात्माचा किती प्रभाव असावा?
1: मला असं वाटतं आपण जनरली काय करतो विचार की जेव्हा माणूस एजेड झाला किंवा तो रिटायर झाला की त्याला शाल आणि श्रीफळ देवा देतात, त्याच्यासोबत भगवद्गीता देतात की आता तुझं काम आहे भगवद्गीता वाचायचं. पण मला असं वाटतं ते काम ना युवावस्थेपासून, म्हणजे असा विचार केला तर बालावस्थेपासून, जेव्हा आपण आपल्या भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार आहे म्हणजे गर्भात असतानापासून संस्कार सुरू होतात, तर हे संस्कार जेव्हा माणसाला शेवटची अग्नी देण्यात येते तोपर्यंत चालतात. तर आपण जेव्हा लहानपणापासूनच या संस्काराची म्हणजे अध्यात्माची सुरुवात होते, पण युवावस्थेत हे अध्यात्म खूप गरजेचं आहे. कारण अर्जुनाला जेव्हा लढायचं होतं तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली आणि आपल्या समोर आज एवढं मोठं रणांगण आहे की बाकीचं तर रणांगण आहेच पण आज करिअरची स्पर्धा एवढी वाढली आहे. त्यानंतर आपल्या समोर आज खूप खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत, जसं की मोबाईल आहे, AI ही आजची पिढी फेस करते. मग या सगळ्या पिढीला गरजेचं आहे की अध्यात्म आणि अध्यात्म म्हणजे काय हे कळणं पण जास्त गरजेचं असं मला वाटतं. आणि नॉर्मल एक छोटीशी कन्सेप्ट आहे की आपण देवाला जे फूल वाहतो, खराब झालेलं फूल कधी वाहतो का? नाही वाहत. तर आपण देवाला नेहमी जे ताजं फुल आहे तेच वाहतो. तर मला असं वाटतं की आपल्या जीवनात जेव्हा रस आहे, म्हणजे आपलं जीवन जेव्हा युवा असतं, आपल्याला सगळी करण्याची शक्ती, तेव्हा आपण देवाला स्वतःचं जीवन वाहिलं पाहिजे. आणि ही प्रेरणा मला परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याकडून मिळाली.
0: आता आपण पुढची कोणती कविता ऐकणार आहे?
1: आता कृष्ण प्रेम म्हणजे स्वतःला विसरणं. आणि प्रेम फक्त दोन व्यक्तींमधलं नसतं तर प्रेमामुळेच इतिहास घडतो, प्रेमामुळेच त्याग होतो आणि प्रेमामुळेच संत जन्माला येतात. आपली पाचवी म्हणजे पुढची कविता आहे प्रेम के कारण. आपण सुरुवात करूयात. प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण मीरा विष पी गई. सीता ने दी अग्नि परीक्षा, सीता ने दी अग्नि परीक्षा, पद्मावती जौहर कर गई. प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण लक्ष्मीबाई जीवन समर्पण कर गई. प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई.
0: खूप सुरेख होती ही कविता. आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम हा विषय खूपच हळवा आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम येऊन गेलंय. तू तुझ्या प्रेमाच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: ऍक्च्युली मला असं वाटतं की जेव्हा प्रेम आयुष्यात येतं ना तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं. आणि मला असं वाटतं कविता, ठीक आहे नॉर्मली प्रेम झालं नाही झालं तरी माणूस कविता लिहितो त्याचं असं नाही, पण जेव्हा प्रेम होतं ना तर कवितेमध्ये एक वेगळीच मधुरता येते असं मला वाटतं. जेव्हा प्रेम होतं ना तर आजूबाजूला निसर्ग पण, आता सध्या पाऊस सुरू आहे, तर जेव्हा कोकिळा जेव्हा कुहू कुहू करते असं वाटतं ती आपल्यासाठीच कुहू कुहू करते, जेव्हा एखादं गाणं वाचते हे आपल्यासाठीच होते, तर तेव्हा मला असं वाटतं प्रेमामुळे पूर्ण आयुष्य बदलून जातं. आणि मला असं वाटतं की दोन गोष्टी प्रेमामध्ये खूप गरजेच्या. एक आहे प्रामाणिकपणा, की समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी मी काही खोटं नाही बोलायचं, त्यांनीही नाही खोटं बोलायचं आणि मीही नाही खोटं बोलायचं, ही एक वाटते. आणि दुसरं म्हणजे कोणतीही परिस्थिती आली आयुष्यात तर जी साथ देण्याची वृत्ती की नाही, हे आपण दोघं मिळून फेस करायचं, हे मला वाटतं की खूप

0: पुढची कविता आपण कोणती ऐकणार आहोत?
1: पुढची कविता आहे की प्रेमाला जर दिशा मिळाली तर त्यातून आदर्श जन्म घेतात. आणि माझ्या मनात प्रेमाबद्दल किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल काय एक्सपेक्टेशन्स आहे हे आपल्याला या कवितेतून ऐकायला मिळणार आहे. की जसं की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सीता, एक जिजाऊ, एक गार्गी, एक मैत्री शांतपणे जगत असते. तर पुढचं आहे आपलं पत्रकाव्य प्रिय. प्रिय, मैं नहीं चाहती की हमारा प्रेम हीर, रांझा या फिर रोमियो जूलियट जैसा हो. मैं चाहती हूँ कि हमारा प्रेम सावरकर और माई जैसा हो, वशिष्ठ और अरुंधति जैसा हो, आदर्श और त्याग से भरा, अत्रि अनसूया जैसा हो, राम और सीता जैसा हो, राजा हरिश्चंद्र और तारा जैसा हो. जब जब भोग और स्वार्थ परायणता बढ़ जाती है तब तब ईश्वर रूह के माध्यम से मुझे अत्यंत प्रेम से कहते हैं संस्कृति, तुम मणिकर्णिका हो, गार्गी हो, मैत्रेयी, तारा, सीता, जिजाई हो, ये स्वार्थ तुम्हें शोभा नहीं देता. प्रिय, मैं सीता माँ जैसी बहू और बेटी बनना चाहती हूँ, तारा जैसी पत्नी और जिजाऊ माँ जैसी माँ बनना चाहती हूँ. ये सफर आसान नहीं होगा, पथ पर ढेरों विघ्न बाधाएं आएंगी, प्रलोभन आएंगे. मैं पुरुषोत्तम बनना चाहती हूँ प्रिय, क्या अगर मैं अरुंधति बनूं तो तुम वशिष्ठ बनकर मेरा साथ दोगे?
0: मस्तच. हे झालं व्यक्तीवरचं प्रेम. आता तू समाजाबद्दलच्या प्रेमाबद्दल एक कविता लिहिलेली मला आठवतीये, ती कविता सादर कर.
1: आता व्यक्तीवरचं प्रेम जेव्हा समाजात विस्तारतो तेव्हा मला वाटतं ते राष्ट्रप्रेम बनतं. त्याबद्दल आपण एक कविता बघूयात. भारत माता मा है हमारी, भारत माता माँ है हमारी, उस माता के सपूत हम, वीर शिवाजी के मराठा, प्रताप राणा के राजपूत हम, प्रताप राणा के राजपूत हम, रानी झांसी की वीरांगना, रानी झांसी की वीरांगना, हर नारी के प्राणों में अन्याय देख कर खून खोले, ज्वाला उभरती नैनों में, ज्वाला उभरती नैनों में, बापूजी के शांतिवादी हम, बापूजी के शांतिवादी हम, नेताजी की सेना है, जो उपकृत इन्होंने हमें किया, वो कर्ज हमें चुकाना है, वो कर्ज हमें चुकाना है. राम कृष्ण सम अवतार कर गए, राम कृष्ण सम अवतार कर गए, पुनित हमारी धरती को, गीतामृत पीकर याद करेंगे, अर्जुन के महान सारथी को, अर्जुन के महान सारथी को. जान हमारी जाए मगर, ये जान हमारी जाए मगर, देश प्रेम न मन से हटने देंगे, भारत हमें जान से प्यारा, भारत हमें जान से प्यारा, हम देश नहीं मिटने देंगे, हम देश नहीं मिटने देंगे.
0: खूप छान कविता आहे ही. इतकी सुंदर कविता होती संस्कृती. तू ह्या कवितेबद्दल किंवा ह्या कवितेच्या थोडस बॅकग्राऊंड बद्दल काय सांगशील?
1: कवितेच्या बॅकग्राऊंड बद्दल म्हणायचं तर देशप्रेम. देशप्रेम म्हणजे प्रत्येकाच्या भारतीयाच्या, जेव्हा जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी येतं तेव्हा आपल्या नसानसांवर देशप्रेम भरलेलं असतं. म्हणजे आपण भारत माता की जय म्हणतो तर आपल्या अंगावरती चक्क शहार येतात. पण आपलं देशप्रेम पूर्ण जे 365 दिवस आहे तेव्हा कसं टिकू शकेल, तर याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा समाज बदलेल तेव्हाच देश बदलणार आहे. आणि समाज बदलण्याची जी सुरुवात ती कुटुंबापासून होते. आता देशासाठी जगणं, समाजासाठी जगणं, पण अजून एक प्रश्न उरतो की स्वतःसाठी आपण कधी जगणार, की आयुष्यभर फक्त धावतच राहणार? त्यावर पुढची आपली कविता आहे. अरे पीछे मुडकर तू देख, अरे पीछे मुडकर तू देख, तू तो आगे ही जा रहा है, किसी रेस का घोडा है क्या जो भागे ही जा रहा है. जिंदगी कोई

0: प्रतियोगिता नहीं, जिंदगी कोई प्रतियोगिता नहीं, जिसे जीतनी है दो पल की जिंदगी है, यूं पल के झपकते ही बीतनी है। जिंदगी भर करते रहो तुम मेरी गाड़ी मेरा घर, कब है से थे हो जाओगे, रत्ती भर भी न होगी खबर, रत्ती भर भी न होगी खबर। क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी हैं, अरे क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी हैं, क्या इस देह की एक्सपायरी डेट कहीं पर लिखी है, क्या पता नहीं है एक दिन तुझे भी दफन कर देंगे। ये जिस्म जिसे तुम मैं कहते हो ना, हाँ उसी पर मिट्टी भर देंगे। एक बात कही थी किसी ने मुझे, एक बात कही थी किसी ने, वही बात कर रही हूं बयां, तुम्हारे जनाजे पर कोई ये न कहे कि अच्छा हुआ चला गया, अच्छा हुआ चला गया।
1: खूब सुंदर लिहते सग तू। उद्या आषाढी एकादशी आहे संस्कृती,
0: बरोबर,
1: वारकरी आता उद्या फायनली विठ्ठलाचे दर्शन घेणार, इतकाच जीव वासुसलेला असतो वारीमध्ये चालताना। ह्यावर एखादी तुझी कविता असेल तर ती ऐकव ना आम्हाला।
0: नक्कीच, पांडुरंग म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या हृदयाच्या जवळचा विषय, त्यांच्यावरतीच मी एक कविता लिहिली आहे। पांडुरंग रंगी तरले, पांडुरंग रंगी तरले, विसरुनी देह भान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान। पाहतो विटेवरी पांडुरंग, बघता अथांग माया, स्तब्ध अवघे जग, स्तब्ध अवघे जग, प्रत्येक हृदयात उभातो कटेवरी ठेवणी आहात, द्यावया शक्तिया जगास, द्यावया संकटास मात, द्यावया संकटास मात। आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा, आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा, आठवावा तुलसीदास, आठवावा संत गोरा, आठवावा तुलसीदास, आठवावा संत गोरा। देहाची या तिजोरीत, देहाची या तिजोरीत, साठवावे कीती रूप, शोधावया तुझ आठवावा, गायीचा कळप, गायीचा कळप। देवा नमते सामोरी, देवा नमते सामोरी, जोडुनिया कर देवनी दर्शन द्यावा, भक्तीचाच वर देवनी तुम्ही दर्शन द्यावा, भक्तीचाच वर। आम्हा काही नको देवा, आम्हा काही नको देवा, लाभोत जगा आशीर्वचन, असोत तुझे हात माथी, सांगते तुझ करुणी नमन, सांगते तुझ करुणी नमन।
1: वा खूप छान, आपली कविता नक्कीच पांडुरंगापर्यंत पोहोचलीच असणार आहे।

0: खरंच संस्कृती हे शब्द नाहीये तर अनुभव आहेत तुझे आणि आपल्या सर्वांचेच. असं म्हणतात की कविता कवीने लिहिली असली तरी तिचा अर्थ तिचं पोहोचणं प्रत्येकापर्यंत वेगवेगळं असतं. मला खात्री आहे आपल्या श्रोत्यांपर्यंत तुझ्या कविता सुद्धा नक्कीच पोहोचल्या असतील. असंच लिहित राहा, तुझा शब्दांचा प्रवास उत्तरोत्तर बहरत राहो, ह्याच शुभेच्छा.
1: थँक्यू. ऍक्च्युली मी लिहित तर होते पण मला ना असं कोणतं स्टेज म्हणजे मी कधी ट्राय पण नाही केलं आणि मला वाटलं पण नाही. पण ही जी संधी मिळाली आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरनी युववाणी या कार्यक्रमात मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि उत्कर्ष तुझ्याशी बोलून पण खूप छान वाटलं मला. थँक्यू.
0: थँक्यू. तर श्रोते हो, आपण आत्ता ऐकल्या संस्कृती चौधरीच्या स्वरचित कविता युववाणी ह्या कार्यक्रमात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. तर भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा.

0: तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 सभागृहात मांडलं. या विधेयकाला डावे पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी पुन्हा नीटच्या मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केल्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याच्या निमित्तानं कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली. आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान नीट परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाविरोधात आज नागपुरातील संविधान चौक इथं झालेल्या आंदोलनात मे महिन्यात आत्महत्या केलेल्या एका नीट परीक्षार्थी विद्यार्थिनीच्या आईनं मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेते उपस्थित होते. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं देशात 3 समर्पित केमिकल पार्क उभारण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना रसायन भाव्य रसायन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये करण्यात आली होती. दिल्लीत आज पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेसाठी 3,030 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगून यामध्ये केमिकल पार्कमधील सामायिक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी 3,000 कोटी रुपये तर प्रशासकीय खर्चासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते वहिवाटीचे रस्ते आणि पाण्याच्या प्रवाहावरील अडथळ्यांशी संबंधित प्रकरणांचा 3 महिन्यात निपटारा करण्याचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नोटिसा ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतरस्ता किंवा पाण्याचा प्रवाह अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले. पेपरफुटीच्या घटनांबाबत केंद्र सरकार गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या पारडी इथल्या प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एआयडी टाटा स्ट्राईव्ह नागपूर महानगरपालिका स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उभारलेल्या या केंद्रात दरवर्षी सुमारे 2,000 युवकांना रोजगाराभिमुख निशुल्क कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या बीजारोपण पर्यावरण रक्षण समूहातर्फे बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा संकल्प केला असून आतापर्यंत 1.25 लाख बियांचं संकलन पूर्ण झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशन आणि 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचं उद्दिष्ट असलं तरी अद्याप 93,132 कुटुंबांना नळ जोडणी मिळालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 5,29,752 कुटुंबांना अधिकृत नळ जोडणी देण्यात आली आहे. विदर्भात येत्या 26 तारखेपर्यंत हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. 27 आणि 28 जुलैकडे पूर्व विदर्भात नागपूर वगळता काही

जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान आगामी काही तासात वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनांसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेपरपुटी विरोधात कठोर कारवाई करण्यास जलदगती न्यायालय आणि दोषींना कठोर शिक्षा देणारं विधेयक लवकरच मंजूर करण्याचे दिले आश्वासन. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते तातडीनं मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 जुलैला नागपूर स्किल्स सेंटरचं होणार उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 6:58 ऐकता येईल. नमस्कार.

0: श्रोते हो, थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे,
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातमी देत आहे. पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4th रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफूट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी. बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से

0: मुद्दों पर हर तरीके से चर्चा हुई।
1: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं।
2: डिमांड है तीन, उनमें से दो डिमांड कॉम्पेंसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है।
1: नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत। यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली। त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे। सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालय निश्चित केली आहेत। 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे। दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे। यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे। वारकऱ्यांची दर्शनरांग 21 किलोमीटरपर्यंत पोचली आहे। या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला। संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं।
3: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे। या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे। प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे। खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते।
1: राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये 53% जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63% जास्त होता। विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे। गेल्या 24 तासात त्यात सुमारे 7.5% वाढ होऊन तो आता 78% पोहोचला आहे। मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते। आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। हवामान। कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली। कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला। येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी।

0: नीट पेपर फूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपयोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतहो, सायंकाळचे 7:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या पाच स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या पाच स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनी बरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉकमध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी दिलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे।

तुमची मुलाखत. सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या पाच स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या पाच स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनी बरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉकमध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण स्वतः आपल्या डिझाईननी बनवल्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने भारताने ही वाटचाल पुढे ठेवलेली आहे आणि या ज्या 4 युद्धनौका किंवा विनाशिका आपल्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत, ह्याच्यात 80% भारतीय तंत्रज्ञान वापरलेलं आहे. 100% तंत्रज्ञान हे जगात कुठलीही नौदल किंवा कुठलंही विमान दळ वापरत नाही. प्रत्येकाला थोडं बाहेरच्या देशातून गोष्टी ह्या घ्यायलाच लागतात, पण संरक्षणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: श्रोते हो, नीलगिरी, संधायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका श्रेणी वेगवेगळ्या भूमिका बजावतात हे सांगताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे म्हणाले,
1: नीलगिरी, संध्यायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका वेगळ्या वेगळ्या श्रेणीतल्या आहेत. नीलगिरी श्रेणी ही स्टेल्थ फ्रिगेट आहे, ज्यांनी आपण समुद्रावरून समुद्रावर, समुद्रातून पाण्यामध्ये आणि समुद्रावरून हवेत मारा करू शकतो आणि त्यातलं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे. स्टेल्थ एवढ्यासाठी की दुसऱ्या बोटींना किंवा दुसऱ्या दूर टेहळणी करणाऱ्या विमानांना चटकन ही बोट ओळखता येणार नाही. त्यामुळे ह्यातलं बहुतांशी आरमार हे बोटीच्या आतमध्ये बसवलेलं आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच ते बाहेर निघतं. संशोधक हे एक सर्वे क्लास आहे. अंडर वॉटर सर्वे हे अत्यंत महत्वाचं असतं की समुद्राची खोली किती आहे, कुठल्याही बंदरात जायला की वाटचाल कशी आहे, किती खोली लागते, काही अडचणी आहेत का, ह्याच्यासाठी आपल्याला सर्वे वेसल्स ह्या गरजेच्या आहेत. महेंद्रगिरी किंवा अर्नाळा किंवा नीलगिरी, दुनागिरी ह्या सगळ्या स्टेल्थ वेसल्सच्या कॅटेगरी आहेत. अर्नाळा ही शॅलो वॉटर अँटी सबमरीन म्हणजे पाणबुडी विरुद्ध श्रेणीची बोट आहे.

0: शॅलो वॉटर एवढ्यासाठी की जर आपल्या विरुद्ध त्याची पाणबुडी आपल्या किनाऱ्याजवळ येऊन बसली तर त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला शॅलो वॉटर अँटी सबमरीन क्राफ्ट लागतं. डीप सी मधल्या ज्या अँटी सबमरीन वेसल्स असतात ह्यांना अटॅक करण्यासाठी किंवा समुद्रात पाण्याची खोली जास्त लागते, त्यामुळे त्यांना किनाऱ्यापट्टीवर सबमरीन विरुद्ध आपले संरक्षण करण्यात एखाद वेळेस अडचण येऊ शकते. म्हणून अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट हे गरजेचं आहे. तर अर्नाळा ही जी नौका आहे ही त्या श्रेणीतली आहे. त्यामुळे भारताने फ्रिगेट म्हणजे लढाऊ युद्ध नौका, संशोधक, सर्वे आणि अर्नाळा म्हणजे आपल्या किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या असं तीन वेगळ्या श्रेणीतला युद्ध नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, स्टेल्थ तंत्रज्ञान, सागरी सर्वेक्षण क्षमता आणि किनारपट्टी संरक्षणातील भूमिका आधुनिक सागरी युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. याबद्दल निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे यांनी अधिक माहिती दिली.
0: भारतीय नौदल ने जो आत्मनिर्भरतेचा प्रण उचललेला आहे त्याच्यामुळे आपला बराच फायदा होत आहे. संरक्षण हे तर ओघानीच आलं, पण संरक्षण बरोबर सागरी गोष्टी ज्या आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन या सर्वे शिप्स करतात, त्यामुळे आपल्याला आपली सागरी संपत्ती पूर्णपणे वापरता येणं शक्य आहे. तसंच किनारपट्टीचं संरक्षण सुद्धा या नवीन बोटीमुळे करता येणे शक्य आहे. एक प्रश्न असा येतो की जर युद्ध नाही तर युद्ध नौकेची भूमिका काय? युद्ध नौकेची भूमिका ही फक्त युद्धापुरती मर्यादित नसते तर ही मानवतामादी मदत, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षित व्यापारी जहाज वाहतूक ह्यांना सुद्धा होते. आपल्या देशाचा 95% ट्रेड बाय व्हॉल्यूम हा समुद्रानी होतो, त्यामुळे सी लेन्स ह्या उघड्या किंवा मोकळ्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय नौदल एक प्रमुख भूमिका बजावतो. आपत्ती व्यवस्थापन जर तुम्ही विषय घेतला तर जेव्हा सुनामी झाली तेव्हा आपल्या शेजारच्या देशांना आपल्या भारतीय नौदलाच्या बोटीने आपण मदत केली होती. तसेच सोमालियाच्या चाचेगिरी विरोधात भारतीय नौदलाच्या विनाशिका आणि इतर बोटी ह्या तिथे तैनात होत्या आणि नुसतीच आपली व्यापारी जहाजे नाही तर इतर देशांच्या व्यापारी जहाजांना सुद्धा आपण मदत केली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी चीनच्या अम्बॅसेडरनी सुद्धा खुल्या मनाने हे मानलं होतं की कोचीनहून 100 मैलावर जेव्हा एका चीनी व्यापारी जहाजावर मदतीची गरज पडली तेव्हा भारतीय नौदलाने जाऊन त्यांच्या सेलर्सची सुटका केली होती आणि त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं होतं. तर हा जो रोल आहे ह्याच्यामुळे जगभर एक असं होतं की भारतीय नौदल हे अत्यंत सक्षम नौदल आहे आणि गरज पडली तर नुसतंच संरक्षण नाही तर इतरांना मदत पण करू शकतं, आक्रमण पण करू शकतं. आणि आजच्या घडीला भारतीय नौदला हे पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागरमध्ये सुद्धा पोहोचू शकतं. तुम्ही जर आत्ता चेक केलं तर भारतीय नौदलाची कुठली ना कुठली तरी बोट किंवा युद्धपोत हे या सगळ्या महासागरांमध्ये तैनात आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे व इतर देशांना सुद्धा हा एक इशारा आहे किंवा त्यांना ही जाणीव करून देते की भारत हा एक सक्षम देश आहे.
1: श्रोते हो, भारताची किनारपट्टी, समुद्र मार्गे होणारा व्यापार आणि सामुद्रधुनी अशा जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सागरी सुरक्षेचं महत्व किती आणि कसं वाढलं याविषयी अधिक जाणून घेऊया पत्रकार आणि संरक्षण शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून.
2: ज्याची समुद्रावर सत्ता तो जगावर अधिराज्य करतो असं म्हटलं जातं. भारताचं आणि समुद्राचं नातं खूप जुनं आहे. सुरक्षेसंबंधी सामान्य नागरिक जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्यानं केवळ भूसीमांचं संरक्षण समोर येतं, पण भूसीमांबरोबरच सागरी सुरक्षेची व्याप्ती ही खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते पाहून सागरी सुरक्षेचं महत्व लक्षात येतं. भारताला 11,000 किलोमीटरहून अधिक सागरी किनारा लाभलेला आहे. यामध्ये बेट समूहांचाही समावेश आहे. याबरोबर 23,05,000 चौरस किलोमीटरचा EEZ अर्थात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, 12 मोठी आणि 217 इतर बंदर, लहान मोठे मिळून 79 जहाज निर्मिती दुरुस्तीचे कारखाने, इंटरनेटसाठी आवश्यक केबलचं समुद्रातलं जाळं आणि अर्थातच 90% अधिक असलेला सागरी व्यापार आपल्याला सागरी सुरक्षेची व्याप्ती दाखवतो. तेलासाठी आपण जवळपास पूर्णपणे सागरी व्यापारावरच अवलंबून आहोत. इतकंच नाही तर जगातले 12-17% सागरी खलाशी भारताचे आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आपण मत्स्य उत्पादक आहोत. याखेरीज सागरी सुरक्षेचा आणि सागरी धोक्यांचा विचार केला तर चाचेगिरी, तस्करी, सागरी दहशतवाद

0: नैसर्गिक आपत्ती अशी देखील आव्हानं आहेत. भारताच्या नौदलावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. नौदल त्याच्याबरोबरच तटरक्षक दल आणि इतर सागरी सुरक्षेशी संबंधित संस्था ही सुरक्षा सक्षमपणे सांभाळत आहेत.
1: श्रोते हो, एकेकाळी युद्धनौका आयात करणारा भारत आज स्वदेशी युद्धनौकांची रचना आणि निर्मिती करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने या बदलाकडे पाहताना डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं,
2: भारताच्या नौदलाचं 2047 पर्यंत पूर्ण आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनेक नवे नवे उपक्रम आपण राबवित आहोत. यात NIIO अर्थात नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन, नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 2022 मध्ये स्प्रिंट चॅलेंज, तंत्रज्ञान विकासासाठी IDEX अर्थात इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स आदी उपक्रम आपण सुरू केले. या उपक्रमांद्वारे खासगी क्षेत्राला MSMEंना सहभागी करून घेतलं गेलं. त्यांच्याशी अधिकाधिक रॅपो तयार केले गेले. एखादी युद्धनौका 80% देशी बनावटी असेल तर त्यामुळे केवळ जहाज बांधणी कारखान्यातच रोजगार तयार होत नाहीत तर अनेक खासगी आस्थापनांना MSMEंना चालना मिळते. नौदलासाठी काही खरेदी करायची असेल तर भारतातील उद्योगांनाच प्राधान्य सध्या दिलं जातं. आज भारतामध्ये 50+ नौकांची बांधणी विविध गोदींमध्ये होतीये. देशी बनावटीचं साहित्य वापरामध्ये आपण खूप पुढे गेलो आहोत. विविध सरफेस फ्लीट्स पाणबुड्या आपण नौदलात दाखल केल्या आहेत. INS मालवण ही कालच नौदलात दाखल झाली. पाणबुडी विरोधी युद्धासाठी ती सक्षम आहे. मात्र अजूनही काही महत्वाचे घटक आपण आयात करीत आहोत. व्यापारी नौकांच्या निर्मितीतही आपल्याला खूप पुढे जायचं आहे. त्यामध्येही आत्मनिर्भरतेचं आव्हान आपल्या समोर आहे.
1: श्रोते हो, महासागर क्षेत्रातली बदलती सामरिक समीकरणं आणि भारताची धोरणं या दृष्टीनं अलीकडे नौदलात दाखल झालेल्या स्वदेशी युद्धनौका या भारताची विश्वासार्हता अधिक बळकट करतात असं डॉक्टर प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
2: बदलती भूराजकीय स्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या साऱ्यांकडे पाहता आव्हानं नक्कीच मोठी आहेत. आपल्या सागरी धोरणात आपले मॅरिटाईम इंटरेस्ट आणि आपल्या दृष्टीनं महत्वाची सागरी क्षेत्रे सुस्पष्टपणे दिली आहेत. पंतप्रधान मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2015 आणि मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2025 सागर आणि महासागर या उपक्रमांची आपण घोषणा केली. एक नवं उद्दिष्ट आपण समोर ठेवलं. हिंदी महासागर क्षेत्रातील विविध देशांशी आपण संबंध मजबूत करत आहोत. सामरिक दृष्ट्या महत्वाचा निकोबार प्रकल्पही आपण राबवत आहोत. या साऱ्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर क्वाड संघटनेचीही स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रातून खुल्या सागरी वाहतुकीची भूमिका भारत कायम घेत आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याची जोरकस मांडणी देखील आपण करत आहोत. सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा यांचं आव्हान पाहता बंदर विकासालाही आपण चालना दिली आहे. सागरमाला उपक्रमांतर्गत बंदरं अधिकाधिक सक्षम केली जात आहेत. गेल्या वर्षी विझिंजम या केरळमधल्या डीप सी बंदराचं उद्घाटन झालं. वाढवण बंदराचंही काम सुरू आहे आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे निकोबार प्रकल्पावरही काम सुरू आहे. या साऱ्या उपक्रमांनी आपलं सागरी हित, सागरी सुरक्षा आणि सामरिक हितसंबंध सक्षमपणे राखले जात आहेत. हे सारे उपक्रम, हे सारे प्रकल्प केवळ आपला रीच दूरपर्यंत पोहोचावा, आपला व्यापार सुस्थितीत व्हावा यासाठीच नाहीयेत, तर एक स्ट्रॅटेजिक गोल आणि स्ट्रॅटेजिक उद्दिष्ट आपण याद्वारे साध्य करणार आहोत. बदलत्या भूराजकीय स्थितीमध्ये आपण अतिशय सक्षमपणे पावलं टाकत असून आपले सामरिक हित जपत आहोत.
1: श्रोते हो, भारतीय नौदलात दाखल झालेल्या या स्वदेशी युद्धनौका भारताच्या संरक्षण क्षमतेत भर घालणाऱ्या आहेतच, पण त्याचबरोबर त्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचं, औद्योगिक सामर्थ्याचं आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीचंही प्रतीक आहेत. सुरक्षित सागरी सीमा, निर्धोक व्यापारी जहाज वाहतूक, नील अर्थव्यवस्थेचा विकास आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचं वाढतं नेतृत्व या सर्व बाबींमध्ये या युद्धनौका महत्वाची भूमिका बजावणार आहेत. आणि हेच 2047 आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले.

103 MHz एफ एम ध्वनी लहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: 马家喜欢，
1: 马家喜欢，
0: 马家村，马家村，马家喜欢，马家。
2: मंडळी नमस्कार। माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात मी संगीता लोखंडे आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज भारतीय सौर 2 श्रावण शके 1948 अर्थात शुक्रवार 24 जुलै 2026। मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत होमणी अळीचा प्रादुर्भाव आणि नियंत्रणासाठी उपाय याविषयीची माहिती, हवामान अंदाज आणि काही गीतांचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमातून घेणार आहोत।

तर ऐकूया होमणी अळीचा प्रादुर्भाव आणि नियंत्रणासाठी उपाय याविषयी डॉक्टर विजय सीडाम विषय विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी दिलेली ही माहिती.

kırmızıcığın arasında sürdüm. Bir şey istedim. Kırışı bir denk gidersin diyor. Etin ağzı yapın. Humluyor. Ya bu bakışık diye çeviriyor satma bir şey. Maysi canım diyor ya. Karatan humluyor. Hi ek. Bu bakışık diyor son. Maharashtra mı değil. Ya prezati mure. Bence Helotricia serrata. Ya prezati mure pramukhyane. Apte soyabin, kapus, tur. या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खरं तर पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी शेतातील आपले जसे कडुलिंब असतील, पूर आणि पापूड या झाडाचे निरीक्षण करावे. त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे लावावेत. एक मादी हुंगा नष्ट झाल्यास त्यापासून तयार होणाऱ्या 40 ते 50 अड्यांचा आपण नाश होतो. सातत्याने कीड येणाऱ्या भागात जसे की पापूड, निंबोड, आपलं कडुलिंब आणि पूर यासारख्या झाडाच्यावर कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी. फुंग्याची संख्या प्रत्येक झाडावर सरासरी 20 अगर त्यापेक्षा जास्त असेल तर नियंत्रणाची मोहीम आपण नक्कीच राबवावी. कीटकनाशकाचा वापर करताना मजुरांना आपण संरक्षण साधने पुरवावी. जसे की संरक्षित कीट असो याचा आपण त्यांना नक्कीच पुरवठा केला पाहिजे. गरज भासल्यास आपल्याला पहिल्या फवारणीनंतर दुसऱ्या फवारणीची 3 आठवड्यांनी दुसरी फवारणी जेव्हा गरज भासेल तेव्हाच केली पाहिजे. खर तर हुमणी अळीची प्रौढ मादी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडे देते. या किडीची अळी अवस्था नुकसानकारक असून ती विविध पिकाच्या मुळावर आपली उपजीविका करते. जसे की पीक आपले ज्वारी, बाजरा, मका, धान, गहू, मिरची, मूंग, आपला वांगी असो किंवा कापूस, सूर्यफूल इत्यादी आपल्या पिकाची मुळे खाल्ल्यामुळे आपले पीक तसे जमिनीमध्ये कोलमडून पडतात. हे झाले नुकसानीचे सिम्पटम म्हणजे कशा प्रकारे आपल्या पिकाला ते डॅमेज करू शकतात. या किडीचा जीवनचक्र म्हणजे शेतकरी बांधवांनो 1 वर्षाचा असून ती आपली उपजीविका जमिनीमध्ये करते. ही कीड अळी अळी अवस्थेत

महिन्याचे असून या अवस्थेतील खरीप आणि रब्बी पिकाचे मुळे खाऊन त्या पिकाचे नुकसान करते. एक मादी दररोज एक अंडी घालते. पूर्ण वाढ झालेली आळी 3 ते 5 सेंटीमीटर रुंद मासड पांढुरकी अथवा मळकट पांढुरक्या रंगाची ही आकाराची असते. शेतकरी बांधवांनो, आपल्याला आपल्या शेताचे निरीक्षण घेते वेळेस एकरी 20 ठिकाणचे मातूचे नमुने 1 फूट बाय 1 फूट 6 इंच खोल घेऊन त्यात उमली अळ्या आहेत का हे शोधलं पाहिजे. तसेच पिकाचे विशिष्ट ओळीमधील म्हणजे विशिष्ट ओळीमध्ये प्रादुर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून सुकतात अशी झाडे आढळल्यास ती मुळासकट आपण उपटून मुळे कुत्तरलेली आहेत का हे सुद्धा आपल्याला निरीक्षण करणे गरजेचं आहे. खरं तर शेतकरी बांधवांनो, याचं व्यवस्थापन करण्यासाठी सौम्य प्रादुर्भाव तुरकट ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी म्हणजे मेटारायझियम 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आवडणी करावी. मी पुन्हा तुम्हाला परत सांगतो शेतकरी बांधवांनो, आपल्या पिकामध्ये सौम्य प्रादुर्भाव तुरकट ठिकाणी असल्यास जैविक मित्र बुरशी मेटारायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला पिकाच्या मुळाशी आळवणी करावी. किंवा मेटारायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात म्हणजे मेटारायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी आपल्या शेतात फेकावे. मित्र बुरशीनाशकाचा वापर करताना ओलावा असणे शेतकरी बांधवांनो नक्कीच गरजेचे आहे. खर तर आपल्या प्रौढ भोंगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला मशागतीची पद्धत सुद्धा अवलंबणे गरजेचं आहे. हे कधी करणार आपण? जेव्हा उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करावी हे झालं. त्याचप्रमाणे नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्त अवस्थेतील प्रौढ भोंगरे म्हणजे भोंगरे हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात मिसळून त्याचा आपण नायनाट केला पाहिजे शेतकरी बांधवांनो. दुसरं, पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापरच आपण केला पाहिजे. ही झाली मशागत पद्धत. त्याचप्रमाणे यांत्रिक पद्धतीमध्ये झाडाच्या फांद्या आपण हालवून खाली पडलेल्या भोंगऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. प्रकाश छापणे किंवा पेट्रोमॅक्सचा वापर करून देखील प्रौढ भोंगरे जमा करता येतात. हे प्रकाश छापणे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील आपलं घर असल झोपडी असल किंवा विहिरीजवळ झाडाजवळ लावावेत. सापड्यात जमा झालेले भोंगरे आपण नष्ट केले पाहिजे. हे सापडे साधारणपणे सायंकाळी म्हणजे 7:30 ते 8:30 या कालावधीत लावावेत. कीटकनाशकाची फवारणी केलेल्या बाभूळ कडेलिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भोंगरे फांद्यावरील पाने. तर ही झाली यांत्रिक पद्धत आणि त्याचं नायनाट होतो. अशा हे यांत्रिकी पद्धतीमध्ये आपण ही सूची वापर करू शकतो. दुसरं जैविक पद्धत, त्याच्यामध्ये पक्षी हे सुद्धा भोंगऱ्यांना खातात. हे सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपण इथं नियंत्रण करू शकतो शेतकरी बांधवांनो. आता अळीचे व्यवस्थापन. खर तर पिकामध्ये शक्य असते तोपर्यंत आंतरमशागत करावी. निंदणी म्हणजे निंदण कोळपणे ही आंतरमशागतीची कामे असल्यास कुंभीच्या अळ्या पृष्ठभागावर येतात. त्या अळ्या पक्ष्या वेचून खातात आणि सूर्यप्रकाशाचा उष्णतामुळे ते मरतात उघड्या पडल्यामुळे. आंतरमशागत करते वेळेस शेतीतील अळ्या हाताने वेचून सुद्धा आपण नष्ट करतात. खरीपातील पीक काढणीनंतर शेतामध्ये आपण खोल नांगरटी आणि पाळी नांगरटीची मारली पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की आपण यांत्रिक आणि जैविक पद्धतीचा वापर केला पाहिजे. शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या काही प्रमाणात मरतात. शेतातील तणाचा बंदोबस्त केला पाहिजे. आपण अशा प्रकारे आपण अळीचे व्यवस्थापन सुद्धा केलं पाहिजे शेतकरी बांधवांनो. आणि आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरिता आपण एका रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू शकतो पुढील प्रमाणे. त्यामध्ये सर्वप्रथम फिप्रोनिल 40%, इमॅडिक्लोप्रोपाइड 40% दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला द्रावण हे खोळाजवळ टाकावे. मी पुन्हा सांगतो शेतकरी बांधवांनो, फिप्रोनिल 40%, इमॅडिक्लोप्रोपाइड 40% दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोळाजवळ टाकावे. त्याचप्रमाणे आपलं कार्बोफ्युरॉन

टक्के दाणेदार 33.30 किलो किंवा थायोमिथ एक्झाम 0.40% प्लस बाय फेन्सिल 0.8% दाणेदार 12 किलो प्रति हेक्टर किंवा थायोमिथ एक्झाम 0.9% प्लस फिप्रोनिल 4% दाणेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर आपल्याला कुळाजवळ जमिनीत ओलावा असताना मातीत मिसळून द्यायची आहे. अशा प्रकारे आपण एका रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे. खर तर शेतकरी बांधवांनो, खुमणी अळी या बहुभक्षीय किडीच आपण दिलेल्याप्रमाणे रासायनिक असो, आपली यांत्रिक पद्धत असो, मशागतीची पद्धत असो, जैविक पद्धत असो, याचा योग्य वेळी वापर करून आपण या खुमणी अळीला नियंत्रण करू शकतो. धन्यवाद.

तर मंडळी, आताच आपण हुमणी अळीचा प्रादुर्भाव आणि त्यावरील नियंत्रणात्मक उपाय याविषयीची माहिती जाणून घेतली. डॉक्टर विजय सिडाम, विषय विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्याकडून. कार्यक्रमात आता आपण ऐकूया हे गीत.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक मंडळी भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 30.1 ते 33° सेल्सिअस तर किमान तापमान 25.1 ते 26.2° सेल्सिअस राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. मंडळी धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण किंवा कचरा झाला असेल तो काढून टाकावा आणि नंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार पुढील 2 दिवसात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं रोपे 21 ते 25 दिवसांची झाली असेल आणि उपलब्ध ओलिताची सोय असेल तर धान पिकाच्या रोवणीस सुरुवात करावी. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ॲपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण काढून टाकावं आणि दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिखलणी करून बांधी समपातळ करावी. चिखलणी करताना स्फुरद आणि पालाशयुक्त रासायनिक खतांची शिफारस केलेली पूर्ण मात्रा आणि नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा शेतात मिसळावी आणि शेतातील पाणी बांधून ठेवो. रोपांची लावणी 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपं सरळ आणि उथळ म्हणजेच 2 ते 4 सेंटीमीटर खोलवर लावावीत. रोवणी पट्टा पद्धतीनं करावी. नियोजन केलेलं असल्यास रोवणी यंत्राने रोवणी करावी. तूर पिकाविषयी

जाणून घेऊया. तूर पीक तण विरहित ठेवणं आवश्यक आहे, त्यासाठी आंतरमशागतीची कामं करावी. पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आला तर त्याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची 10 लिटर पाण्यात मिसळून पाऊस विरहित दिवशी फवारणी करावी. कापूस पीक 30 ते 45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी आणि खुरपणी आंतरमशागतीची कामं करावीत. कपाशीचं पीक 20 ते 30 दिवसाचं असताना रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात पायरिथिओबॅक सोडियम 10% AC 12.5 मिलीलिटर ते 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पीक 30 ते 45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी खुरपणी आंतरमशागतीची कामं करावी. पहिली डवरणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी करावी. सोयाबीन पिकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात 10 दिवसांनी इमाझीथायपर 10% SL 75 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करून 25 दिवसानंतर एक डवरणी करावी. मिरची वांगी आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांची रोपे तयार झाली असतील तर सिंचनाची सोय असल्यास त्यांची मुख्य शेतात सरीवरंबा किंवा रुंद सरी पद्धतीचा वापर करून योग्य अंतरावर पुनर्लागवड करावी. रोपं स्थलांतर करण्यापूर्वी रोपांची मुळं बुरशीनाशकात आणि पाने कीटकनाशकात 5 मिनिटं बुडवून घ्यावीत. पशुपालक बंधूंनो, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चराव्यास सोडण्याचं टाळावं. जनावरांना जंतांच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्याव्यात. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्व द्यावीत. शेळ्यांना पायखुरी तोंडखुरी घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच लसीकरण करावं. कोंबड्यांना होणाऱ्या जंतू संसर्ग आणि इतर रोगांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार पक्ष्यांना पाण्यातून उच्च दर्जाची योग्य ती प्रतिजैविके द्यावीत. कुक्कुटपालन शेडमध्ये गादी पद्धतीमध्ये कोणताही ओलावा अथवा ओलसरपणा नसावा. पक्ष्यांना ठेवण्यात आलेल्या जागेमधील लिटर नेहमी कोरडं ठेवावं. तर हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा मी संगीता आपला निरोप घेते. मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. नमस्कार.

0: माझा शिवा
1: माझा शिवा
0: माझा घर माझा शिवा
1: माझा शिवा
0: माझा घर माझा शिवा।
2: आपण ऐकत होता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिवार। हा कार्यक्रम चंद्रपूरच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजा राणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजा राणीचं भव्य स्वागत केलं।
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
3: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका। 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला। काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
4: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर, हे सगळे व्यायाम आहेत।
3: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत।
4: हो, पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत।
3: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
4: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
3: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म वरही। स्मृती वर्धन।

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
2: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो थोड्याच

0: त्यात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
2: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
1: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि IIT पद्धतीची अंमलबजावणी या संदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. घटना घडल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपर फुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती PS नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित AI कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. धुतलेल्या चादरी, उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
3: लगभग 2 घंटे सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री JP सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी. बातें सौहार्दपूर्ण वातावरण में

0: कई दृष्टि से सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई।
1: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं।
2: डिमांड है तीन, उनमें से दो डिमांड कॉम्पेंसेशन और FIR का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है।
1: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये 2024 भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले FIR रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 FIR रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती, मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली। सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखीन 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे। ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं। या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे। हिमाचल प्रदेशातल्या लाहोल आणि स्पिती भागात उदयपूर पांगी मार्गावर गाडीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, यात एका 6 महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे। या अपघातग्रस्त SUV कारमधून 19 जण प्रवास करत होते। कारमधून ऐनवेळी उडी मारल्यावर 2 जण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत। मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत। केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक MR अजितकुमार यांना निलंबित केलं आहे। 2023 तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजितकुमार यांच्याकडे होती। ते सध्या केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत। भारत आणि रोमानिया यांच्यात आणखीन सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या। रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या। संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, आरोग्यसेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रोमानिया लक्षणीयरित्या सहकार्य वाढवू शकतात असं मुर्मू म्हणाल्या। आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेतल्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं सेवेतून काढून टाकलं आहे। हे सर्वजण कंत्राटी तत्वावर काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार। नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा।

0: हिमाचल प्रदेशात वाहनावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: धड़कन कार्यक्रम चित्रलोक लेकर हम उपस्थित हो रहे हैं बस कुछ ही पलों में.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10:25 झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.